सुप्रभात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 13 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 3 जून 2026. 5:53 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरची ही प्रातकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 5:55 झाली आहेत. रेल्वेगाड्यांविषयीच्या सूचना ऐका. 12442 बिलासपूर राजधानी एक्सप्रेस 5:30 आपल्या नियोजित वेळी. 12270 दुरांतो 5:40 आपल्या नियोजित वेळी. 6:30 येणारी 12160 जबलपूर अमला नियोजित वेळेच्या 12 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:15 आपल्या नियोजित वेळी येईल. 7:45 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 9 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 11201 नागपूर शहाडोल 8:00. 61110 नागपूर 8:00. 22137 प्रेरणा एक्सप्रेस 8:15 आपल्या नियोजित वेळी येतील. 4:15 येणारी 12261 हावरा दुरांतो नियोजित वेळेच्या 4:05 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:35 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:40 आपल्या नियोजित वेळी येतील. 9:00 येणारी 12105

5 विदर्भ एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 3 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 16318 हिमसागर एक्सप्रेस 9:05 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळी, 61117 नागपूर आमला 9:10 मिनिटांनी, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25 मिनिटांनी, 22692 बँगलोर राजधानी 9:30 मिनिटांनी, 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:40 मिनिटांनी, 15023 9:50 मिनिटांनी या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येतील. येणारी 15023 नियोजित वेळेच्या 10 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 12:50 मिनिटांनी येणारी 03252 दानापूर स्पेशल नियोजित वेळेच्या 9:04 उशिरा. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:55 मिनिटांनी, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20 मिनिटांनी, 01001 लोकमान्य टिळक टर्मिनल सुपरफास्ट 10:30 मिनिटांनी, 20806 नवी दिल्ली विशाखापट्टणम 10:30 मिनिटांनी आणि 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळी येतील. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.5 अंशानं जास्त नोंदवलं गेलं, तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 1 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता नोंदवण्यात येते आहे. कमाल तापमान 41 आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करणार आहोत. दिल्ली केंद्रावरील हिंदी बातमीपत्र आपण ऐकू शकाल ठीक 6 वाजता.

कृष्णा कल्ले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे भक्तिगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. यानंतर ऐकूयात राणी वर्मा आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात मधुसूदन कालेरकर यांची ही भक्तिरचना. संगीतकार अनिल अरुण.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात चंद्रशेखर वराड पांडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती गिरीश वराड पांडे यांनी. मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग. संगीतकार श्रीनिवास खळे.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत लिहिलं होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी, आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या देशभक्तीपर समूहगीताबरोबरच आजचा अर्चना हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज आपण निस्वार्थ या विषयावर अभिषेक बेल्लरवार यांचे विचार ऐकणार आहात. ऐकूयात चिंतन.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण निस्वार्थ या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकणार आहोत.
1: निस्वार्थ, निस्वार्थ मैत्री, निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ कार्य, निस्वार्थ सेवा, निस्वार्थ भावना. नेमकं निस्वार्थ म्हणजे काय? निस्वार्थ म्हणजे स्वार्थ न करता दुसऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणे. निस्वार्थी व्यक्ती स्वतःबद्दल कमी आणि इतरांबद्दल जास्त विचार करतो. एखादी व्यक्ती म्हणते, मला पैसा नको, मला बंगला नको, गाडी नको, ऐशो आराम नको, जमीन जुमला काहीच नको. हा झाला निस्वार्थ. पण तसंही माणूस कशाच्या तरी मोबदल्यात काहीतरी मिळावं याच अपेक्षेने कर्म करत असतो. एखाद्याला भेटवस्तू देताना सुद्धा त्या मोबदल्यात स्नेह मिळावं, प्रेम मिळावं किंवा नातं घट्ट व्हावं हीच अपेक्षा असते, म्हणजे स्वार्थ असतो. असं म्हणतात, आयुष्यात फक्त दोनच व्यक्ती निस्वार्थी असतात. एक म्हणजे आई. आई लहान मुलाला कडेवर का घेत असते? कारण तिला असं वाटतं आपण जे बघतोय तेच त्यानं बघावं. आणि बाप मुलाला का खांद्यावर घेतो माहितीये? कारण त्यांनी जे पाहिलेलं नसतं त्यांना असं वाटतं की ते आपल्या मुलानं बघावं. आयुष्यात ही दोनच व्यक्ती निस्वार्थी असतात असं म्हणतात. जगताना स्वतःचा विचार करायचा नसतो, आपल्यासोबत जगणाऱ्यांचा सुद्धा विचार करायचा असतो. आणि आपल्यासोबत फक्त माणसं जगत नाहीत तर जनावरं, झाडे, फुले, पाखरं, निसर्ग सुद्धा जगत असतो. स्वार्थाने भरलेल्या या विश्वात निसर्गच तुम्हाला निस्वार्थीपणे सर्व बहाल करतो. तसं बघता आईनंतर वृक्षच आपल्याला ऑक्सिजन देत असतात. श्री संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या अभंगातून महाराजांनी पर्यावरणाची भावना आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आपल्या संस्कृतीने नदीला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्व, निसर्गाला पितृत्व, डोंगर दऱ्यांना बंधुत्व बहाल करून मानवाची नाळ निसर्गाशी जोडली आहे. मातीतून जन्माला येत मातीतच आपण मिसळणार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुळे निसर्गाचा निस्वार्थी विचार आपल्या मनात असायलाच पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्ये, पक्षी ही सुस्वरे आळवीती. माणूस म्हटलं की रुसवे फुगवे, कुरबुरी, राग, मत्सर या साऱ्या गोष्टी आल्याच. परंतु आपल्या तुकोबारायांचे सोयरे म्हणजेच आपला निसर्ग सुस्वरात गातात, बोलतात, आनंदाने जगतात व दुसऱ्यांनाही निस्वार्थ आनंदाने जगायला शिकवतात. निसर्गाची रचनाच किती निस्वार्थी आणि सुंदर आहे बघा. पावसाळ्यात कुठेही छत्र्या उगवतात, बुरशी जी दुसऱ्यावर अवलंबून असते. जंगलातील किंवा बागेतील सुख्या काठीवर जन्म घेते, त्या काठीला, लाकडाला थंड ठेवते. पण स्वतः सुद्धा आपल्या छत्रीमध्ये पाणी साचवून इतर कीटकांना प्यायला देते. किती निस्वार्थी भावना ही. माणसांनी सुद्धा त्यांच्याकडून शिकवण घ्यायला हवी. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आजही मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जा.

0: हवापालट करा. काळापुढे जाऊन तुकाराम महाराज हेच आपल्याला पथ्य पाळायला सांगत आहे. निसर्ग आपल्याशी बोलत नाही, पण आपल्याला आपल्याशी निस्वार्थी संवाद साधायला शिकवतो. त्या एकांतात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. निस्वार्थ, निसर्ग तर देतो निस्वार्थ भावनेने, पण तुम्ही आम्ही घेतो का निस्वार्थी भावनेने? निस्वार्थ हा शब्द निसर्गाकडे पाहूनच तर खरा वाटतो.
1: श्रोतेहो, आताच आपण निस्वार्थ या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषीवाणी. माती परीक्षण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:02. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजू निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्र प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची मुलाखत. आज या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल. तर 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात राजेश उमाळे यांनी गायलेली मराठी भावगीतं. 8:40 ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त उद्घोषक लेखक आणि श्रोते श्रीकांत तिजारे यांची अश्विनी खवसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:05 आनंद घ्या हिंदी चित्रपट गीतांचा. 9:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तज्ज्ञ असतील मोसम फिरके आणि विषय मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. यानंतर 10:00 अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा आणि विषय गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. 10:30 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 11:00 वेळ गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची असेल. 11:30 गीतांजली हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. तर 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं प्रसारण आपण ऐकणार आहात. यात 12:00 वेळ वनिता मंडळ या कार्यक्रमाची. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT आपण ऐकू शकाल. तर 1:40 अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सिंधुताई खडसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली महादेव गीतं आपण ऐकणार आहात. 2:30 सायंकाळी 5:02 आणि 10:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:15 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 6:30 बलसागर भारत होवो हा कार्यक्रम. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. तर 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात पशु जगत ही मालिका. यात आज आपण ऐकू शकाल गाई मशीनमधील ऋतुचक्राचं नियमन आणि कृत्रिम रेतन याविषयी डॉक्टर MS पाटील यांच्याकडनं माहिती. आणि त्यानंतर हॅलो अन्नदाता या मालिकेत शेतीविषयक शंका समाधान आपण ऐकू शकाल तज्ज्ञ हेमंत चव्हाण. 8:15 वेळ लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. तर 8:30 भावधारा या कार्यक्रमात आपण सुगम संगीत ऐकू शकाल. 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आणि 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आपण ऐकू.

शकाल. तर श्रोते हो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे काही प्रमुख कार्यक्रम. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कशा पद्धतीनं घ्यावा या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या शेताची पाहणी करून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जसं जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शेताचे विभाग करावे. या प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा आहे त्या जागेवरील काडी कचरा आपण बाजूला करून टाकावा आणि साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा जमिनीत करावा. खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती जी आहे ती आपण गोळा करावी. अशा रीतीनं आवश्यकतेनुसार 5 ते 10 ठिकाणी माती एकत्र करावी आणि त्यामधून 1/2 किलो प्रातिनिधिक मातीचा नमुना हा आपण परीक्षणासाठी पाठवावा. सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर खड्ड्याच्या 1 इंच जाडीच्या कडा या आपण लाकडी कमचीनं प्रथम खरडून काढावी. नंतर जमा झालेली माती ही काढून टाकावी. त्यानंतर पुन्हा 1 इंच जाडीचा मातीचा थर हा लाकडी कमचीनं काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा आणि तो पाठवावा. शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या की आपल्या शेतामध्ये ज्वारी, भात, भुईमूग, गहू यासारखी पिकं असतील तर मातीचा नमुना घेत असताना तो साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. आपल्या शेतात कपाशी, ऊस, केळी यासारख्या पिकांची लागवड होणार असेल तर आपण मातीचा नमुना घेताना 30 सेंटीमीटर खोलीमधून घ्यावा. फळझाडं जर आपल्याकडे असतील तर फळझाडांच्या बुंध्यापासून साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर सोडून बाहेरच्या परिघामधून 30 सेंटीमीटर जमिनीच्या खोलीमधून मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा असतो. शेतकऱ्यांना मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेत पाठवायचा असेल तर प्रत्येक नमुन्यासोबत माहिती आपल्याला पाठवायची असते. त्यामध्ये आपण आपलं नाव, पत्ता, शेताचा सर्वे नंबर, मागील हंगामात आपण कुठल्या प्रकारची पिकं घेतली आहेत, येणाऱ्या हंगामात आपल्याला कुठल्या प्रकारची पिकं घ्यायची आहेत, तर ही सर्व माहिती मातीच्या नमुन्यासह त्याचं शुल्क भरून आपल्याला प्रयोगशाळेत पाठवता येईल. आपल्याला ठाऊक आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे, तर अशा ठिकाणी आपण आवश्यक माहितीसह मातीचा

0: पत्ता, शेताचा सर्वे नंबर, मागील हंगामात आपण कुठल्या प्रकारची पिकं घेतली आहेत, येणाऱ्या हंगामात आपल्याला कुठल्या प्रकारची पिकं घ्यायची आहेत, तर ही सर्व माहिती माहितीच्या नमुन्यासह त्याचं शुल्क भरून आपल्याला प्रयोगशाळेत पाठवता येईल. आपल्याला ठाऊक आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे, तर अशा ठिकाणी आपण आवश्यक माहितीसह मातीचा नमुना हा परीक्षणासाठी पाठवावा. अशा रीतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी कळवल्याप्रमाणे आपण माती परीक्षणासाठी मातीचा नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवूया.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं सचिन लाडोळे यांनी. आता एका हवामानाचा अंदाज. येणाऱ्या 24 तासात नागपूर आणि आसपास मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता नोंदवण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. थोड्या वेळातच म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि

0: थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत. त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या, त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो. हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो, कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत. त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जे उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग

वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 दशकातून जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिक पैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग रॅपर्स बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही, त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो, ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म, या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिका मधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरी

फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. बुधवार दिनांक 3 जून 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ. अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था.
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे.
2: आकाशवाणीची 90 वर्ष सुपर संपूर्ण.

0: राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के अनुसार आकाशवाणी के पास बड़े जनसमूह को सशक्त करने और उन्हें जागृत करने की अद्भुत शक्ति है। आकाशवाणी सभी को विशेष रूप से ग्रामीणों को मदद और प्रेरणा प्रदान करती है। आकाशवाणी महाविपदा और युद्ध के दौरान निर्णायक भूमिका अदा करती है। बहुजनों को शिक्षा और मनोरंजन निष्पक्ष रूप से प्रदान करती आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण कर रही है। आकाशवाणी के सभी श्रोताओं को ढेरों शुभकामनाएं।
1: नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश,
1: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका
4: युववाणी कार्यक्रम।
5: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
6: मध्यम लहरी 512.8 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम। काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। प्रादेशिक मराठी बातमी 7:10 मुंबई केंद्रावरून।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं। हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो

0: सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर

श्रोते हो, आज 3 जून आणि दरवर्षी 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. सायकल चालवण्याचे आरोग्यासाठीचे फायदे, शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचं रक्षण याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सायकलच्या वापराला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अमेरिकेतील मॉन्टोगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेझेक सिबिल्स्की यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेनं म्हणजे युनेस्कोने 2018 दरवर्षी 3 जून रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. सायकल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे मानवी शक्तीवर चालणारं अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असं साधन आहे. वाहतुकीचं माध्यम असण्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम व्यायाम देखील सायकल चालवण्याने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नियमित सायकलिंग केल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनही नियंत्रणात राहतं. तर सायकलचं महत्त्व आपल्या सगळ्या भारतीयांना आहेच. प्रत्येकच माणूस सायकल शिकतो. तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडलाईन कॅन्सर सांगू शकतो.

0: हे टंबॅको अल्कोहोल आणि अरिकानट आहे, जर हे प्रीमॅच्युअर आपण आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फास्ट स्ट्रेस असतो, ते फार काम करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय, हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता, आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे. त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
0: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
1: अच्छा,
0: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
0: नंबर्स हे आहेत की जर 8 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढत नाही आहे, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: त्यासाठी माझ्याकडे दोन स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही, हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालं, त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेला नाही आहे. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that, but not having tobacco.
1: Okay.
0: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी एन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात कधी कधी. फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच

0: हे काफी रिमाइंडर्स असतात, हे यूज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाज तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का राहतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जाते की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते.
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फिल. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी.
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर्स, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेका. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीले दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नल मध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इल फिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरने घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं आपण ऐकणार आहात. कलाकार राजेश उमाळे. ऐकूयात राजेश उमाळे यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना आहे बलवंत लामकाणे यांची.

मराठी भावगीतं आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कलाकार आहेत राजेश उमाळे. ऐकूयात सुरेश भट यांचं हे गीत राजेश उमाळे यांच्या स्वरात.

राजेश उमाळे यांनी गायलेली भावगीतं आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आजचे कलाकार आहेत राजेश उमाळे. ऐकूयात नितीन भट यांची ही गीतरचना राजेश उमाळे यांच्या स्वरात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं.

हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर बाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी

0: उत्तर प्रतीकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 हून अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 हून अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDOकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 8:40 झाली आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षांपूर्तीनिमित्त उद्घोषक लेखक आणि श्रोते श्रीकांत तिजारे यांची अश्विनी खवशे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.
2: नमस्कार श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओचे 90 वर्ष या खास कार्यक्रम मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आवाज हे ज्यांचं माध्यम आणि संवाद हे ज्यांचं जग होतं अशा एका सोनेरी विश्वात आज आपण प्रवास करणार आहोत. एक काळ असा होता जेव्हा सकाळची सुरुवात अलार्मने नाही तर रेडिओवरच्या एका खणखणीत आणि आश्वासक आवाजाने व्हायची. ही आकाशवाणी आहे. हे शब्द कानावर पडले की घरातली कामं सुरू व्हायची. टीव्ही आणि इंटरनेट नसलेल्या त्या काळात या आवाजाने घराघरांना जोडलं. सुखात गाणी गायली आणि दुःखात संत सुरावटींनी फुंकर घातली. आज आपल्या विशेष भागात आकाशवाणीच्या याच सुवर्ण काळाचे साक्षीदार आणि महाराष्ट्रातील लाखो श्रोत्यांचे लाडके उद्घोषक, गोकुळ आणि बालविहार या कार्यक्रमांसाठी लेखन करणारे तसेच श्रोते श्रीकांत भास्कर तिजारे सर आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर, तुमचं आकाशवाणीमध्ये खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, सर्वप्रथम तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आकाशवाणीच्या त्या ऑन एअर लाईट लागलेल्या स्टुडिओमध्ये गेलात आणि माईक ऑन झाला, तो पहिला अनुभव आणि मनातली धाकधूक आम्हा सर्वांना ऐकायची आहे, तिथूनच आपण सुरुवात करू.
3: हो, नक्कीच. मी श्रीकांत तिजारे. येत्या 8 जून रोजी आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं सांगू का, मला अगदी बालपणापासून रेडिओचं वेड होतं. बालविहार हा अगदी आवडीचा कार्यक्रम. रेडिओची बदललेली अनेक रूपं मी बघितलेली आहेत. 70च्या दशकात आमच्याकडे फिलिप्स कंपनीचा मोठा रेडिओ होता. वडील शिक्षकी पेशात असल्यानं गावात बहुधा सर्वात आधी आमच्याकडे रेडिओ असावा असं मला वाटतं. बातम्या ऐकण्यासाठी प्रामुख्याने त्याचा वापर व्हायचा. पुढे 80च्या दशकात मर्फी रेडिओनं त्याची जागा घेतली. हा आकारानं लहान होता. या काळात विविध गाणी, बातम्या आणि लहान मुलांसाठी प्रसारित होणारा बालविहार हा कार्यक्रम खूप ऐकला जायचा.

आज मला अशा एका संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, जिच्या स्वरांनी, शब्दांनी आणि संदेशांनी गेली 9 दशकं भारताच्या जनजीवनाला स्पर्श केला आहे। ती संस्था म्हणजे आकाशवाणी। खरं सांगायचं तर आकाशवाणीवर माझा जो काही संपर्क झाला आहे तो

0: झाला आहे. तो सुरुवातीला एक कार्यक्रम सादर करायचा म्हणून आमच्या शाळेमध्ये एक इन्स्पेक्टर यायचे, त्याला शिक्षण अधिकारी म्हणायचं. आणि त्यांनी एकदा असंच म्हटलं की बा एवढं छान तुम्ही लिहिता तर आपण आकाशवाणीसाठी एखादा कार्यक्रम सादर करूया. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती, कारण बालविहार हे कार्यक्रम मी ऐकलेले होते. मग कुठला कार्यक्रम घ्यायचा, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं कशा पद्धतीने म्हणजे मस्त्या करतात, कसा उन्हाळपणा करतात, कसे आंबे तोडतात. पण असं असूनही घरची मंडळी मात्र त्यांना एक चांगली शिकवण देत असते की उन्हाळा जरी असला, सुट्ट्या जरी असल्या तरी मज्जा करायची, पण आवश्यक त्या गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजेत. आणि यावरच आधारित आम्ही एक शिकवण नावाची एक छोटी लघुनाटिका, आपण त्याला संगीतिकाच म्हणूया, अशी आम्ही तयार केली. आणि याच्यासाठी मला खूप श्रेय जे मिळालं किंवा मदत झाली ती श्री शरशचंद्र मराठे यांची, हे नाव भंडाऱ्याचे होते. आणि त्यांनी आम्हाला हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आणि सहा सात मुलांना घेऊन, अगदी पाचवी ते सातव्या वर्गातल्या मुलांना घेऊन, एक कांगो वाजवणारा, एक तबला वाजवणारा, एक बँझो वाजवणारा, एक टाळ वाजवणारा, अशी सगळी मंडळी घेऊन मी आकाशवाणीच्या केंद्रावर पहिल्यांदा आलो. हा सगळा लवाजमा आमचा सगळा बघून इथल्याही मंडळींना खूप आश्चर्य वाटलं बरं का. आणि मग आम्ही सगळेजण अशाच आपल्या स्टुडिओमध्ये एकत्र जमलोत आणि पहिल्यांदा रेकॉर्डिंग. हा आता मग अशी तुम्ही जसं बोललात की बा तयार आहात ना, सगळ्यांनी म्हटलं तयार आहात ना, आम्ही एकदम स्तब्ध झालो. काय होतं, कसं होणार आहे हे काहीच माहिती नव्हतं, परंतु सुरुवात झाली रेकॉर्डिंगला आणि कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने तो त्या ठिकाणी रेकॉर्ड झाला. आणि त्याचं ते जे प्रसारण आहे ते 8 जानेवारी 1987 पहिल्यांदा हा जो कार्यक्रम आहे हा ऑन एअर झाला. मग इथे जे लिहिलेलं आहे त्यानुसार. आणि आमच्या सगळ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही, अत्यंत सगळ्याच मुलांना सुद्धा, कारण की खेड्यातली मुलं ती. आम्हाला तेव्हा कळलं की गोकुळसाठी हा कार्यक्रम रेकॉर्ड होतो आहे आणि गोकुळ म्हणजे सगळं गोपाळांचा मिळाच. आणि अशा वेळी त्या मुलांनी तिथे येऊन सहभागी व्हावं त्या कार्यक्रमामध्ये, याकरता दुसरा आनंद नव्हता. आणि सगळेजण मजेत राहिलेत, त्यांना खूप आनंद झाला. आणि हाच माझ्यासाठी आकाशवाणीसोबत जुळलेला ही पहिली घटना. आणि यातून नंतर आकाशवाणी आणि माझं हे जे नातं आहे ते हळूहळू वृद्धिंगत होत गेलं.
1: बरं, म्हणजे तिथून तुमच्या आकाशवाणीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
0: अगदी, आकाशवाणीच्या प्रवासाला सुरुवात जी आहे तीच मुळात या कार्यक्रमामधून
1: झाली. सर, जुन्या काळात उद्घोषकांची निवड करताना आवाजासोबतच भाषेची शुद्धता, उच्चारण आणि वाचनाची चौफेर तयारी तपासली जायची. या प्रवासाबद्दल आणि तुमच्या तालमीबद्दल काय सांगाल?
0: हो, याआधी मी आता मगाशी म्हणालो की बा असा हा संपर्क आकाशवाणीसोबत माझा जुळत गेला. आणि पुढे झालं असं की त्यावेळी चंद्रशेखर वराड पांडे सर आकाशवाणीचे ते इथे होते, त्यांनी बरंच कौतुक केलं आणि ते मला म्हणाले की तुम्ही लिहत का नाही आकाशवाणीसाठी. आणि तो एक त्याला म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला, ट्रिगर ठरला. आणि मग लिखाणाला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा मला आकाशवाणीनी लगेचच 3 महिन्याच्या नंतर एप्रिलमध्ये अशा पद्धतीने एक संधी दिली. त्यांनी मला एक पाठवलं, कॉन्ट्रॅक्ट पाठवला की एकमेका सहाय्य करू ह्या विषयावर तुम्ही लिखाण करावं. आणि ती जी कथा आहे ती कथा पुन्हा दुसऱ्यांदा मला आकाशवाणीवर सादर करायला मिळाली. हळूहळू असे अनेक कार्यक्रम, जर 3 महिन्यांनी मला आकाशवाणीवर ती संधी मिळत गेली, आकाशवाणी आपल्या बालविहारसाठी आणि गोकुळसाठी या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी हळूहळू लिखाण करायला लागलो. हे सगळं करत असतानाच मला सगळं असं वाटायला लागलं की युवावाणी हा कार्यक्रम आमच्यासारख्या युवकांसाठी आहे, मग मी हा सादर का करू नये कार्यक्रम, मला का नाही संधी मिळणार. आणि त्यावेळी मी इथल्या बऱ्याच मंडळींना विचारलं तर ते म्हणाले की त्यासाठी व्हाईसस्टेज द्यावी लागते. आणि ती तशी व्हाईसस्टेज सुद्धा मी दिली. आणि नंतर अगदी 2000 सॉरी 1988 मध्ये पहिल्या

0: पहिल्यांदा मी युवावाणी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी माझी निवड झाली आणि पहिला ज्यावेळी कार्यक्रम मी युवावाणीचा सादर केला तो दिवस सुद्धा आज मला आठवतो. इथे दीप भंडाऱ्यावरनं इथे येऊन तो कार्यक्रम सादर करायचा संपूर्ण दिवसभर इथे होतो. सुरुवातीला काहीच आत्ता जशी स्क्रिप्ट आपण लिहून लिहिली तशाच पद्धतीने सगळी ती स्क्रिप्ट लिहून ती सादर करणे ज्यावेळी मी, कारण की युवावाणी हा जो कार्यक्रम आहे हा ऑन एअर असतो म्हणजे लाईव्ह असतो, रेकॉर्डेड नसतो तो, त्यामुळे तुम्हाला सगळं बोलायचं असतं त्यावेळेस. तिथे थोडीशी जरी चूक झाली तरी पण मग गडबड, तर त्याचा सराव 3 ते 5 पर्यंत तो सराव मी वारंवार म्हणजे केला करायचो. आणि मग नंतर पहिल्यांदाच ते सगळं ऑन एअर गेलं, खूप आनंद झाला. पहिल्या दिवशी काहीही चूक झाली नाही आणि माझ्या सोबत ज्या उद्घोषिका होत्या मॅडम त्यांनी सुद्धा चांगली मदत केली, सगळं समजावून सांगितलं. आणि आकाशवाणीनी मला खरोखरच डेव्हलप केलेलं आहे, लिखाणासाठी डेव्हलप केलेलं आहे, मला लिखाणासाठी तयार केलं. कारण की काही जरी करायचं असलं तरी पण आपल्याला त्याचा अभ्यासच केला पाहिजे.
1: सर माझा पुढचा प्रश्न असा की पूर्वी गाण्याची फरमाईश करण्यासाठी श्रोते पोस्ट कार्ड पाठवायचे, त्या पत्रांमधील जिव्हाळा आणि श्रोत्यांशी निर्माण झालेले नाते कसे होते, त्याबद्दलची एखादी तुमची विशेष आठवण आम्हाला ऐकायला आवडेल.
0: खूप छान प्रश्न विचारला, म्हणजे त्या आठवणीच आहेत. 1988 ते 1993 अशा 5 वर्षाच्या काळामध्ये युवावाणी कार्यक्रम सादर करण्याची खूप संधी मिळाली, अनेक कार्यक्रम सादर केलेत, विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. कारण की त्यावेळेस 10वीला मेरिटमध्ये विद्यार्थी यायचे, त्या मेरिटच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची, तर त्या सगळ्या संधी मला आकाशवाणीने प्राप्त करून दिल्या होत्या. तेव्हा गाणी, पत्र, फरमाईश ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर आकाशवाणीची आजही की दिल की धडकन ज्याला म्हटलं जाते ते अगदी खरं आहे हे. आणि तरुण सुद्धा त्यावेळेस अनेकदा ते म्हणजे या गाण्याची फरमाईश करा आणि ते गाणं मग शोधून ते सांगायचं. त्या गाण्याची थोडीशी पूर्वपीठिका सुद्धा आम्ही तयार करायचो त्यावेळी आणि मग ते गाणं सादर करायचं मुलांनाही आणि त्या तरुणांना सुद्धा तो आनंद व्हायचा. त्याच्यावर कार्यक्रम सादर केल्यावर सुद्धा पत्र यायची. त्यानंतर असंच ना एकदा काय झालं होतं की आम्हाला सादर करायचं होतं आणि ते जे गाणं आहे ते गाणं लिहिलं होतं नदीम श्रवण या संगीतकाराने, ते संगीतबद्ध केलं होतं. परंतु माझ्या दृष्टीने ते गाणं अगदी नवीन होतं, मी ते नावही ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे ते नदीम श्रवणच्या ऐवजी संगीतकार नदीम श्रावण असं मी बोलल्या गेलो. माझ्याकडनं ती चुकत झाली, पण नंतर ते लगेच माझ्या लक्षात आलं. त्यावेळेसच्या आमच्या ज्या अधिकारी होत्या त्यांनी मला सांगितलं आणि तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर मी सगळ्या श्रोत्यांची माफी पण मागितली की बा तिथे अशी चूक झालेली आहे मला माफ करा. तर असे प्रसंग सुद्धा आलेले आहेत, नाही असं नाही, आणि हे प्रसंग येतातच. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु तेवढी काळजी घ्यायची, किती प्रिसिशन तुम्हाला बाळगायचं आहे हे आकाशवाणीने आम्हाला शिकवलं. जीवनामध्ये अगदी बारकावे, तंतोतंतपणा कसा असला पाहिजे हे आकाशवाणीकडनं त्यावेळेस पासून आम्हाला शिकायला मिळालं आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा चांगला सकारात्मक असा परिणाम झालेला आहे.
1: बरं सर, गोकुळ आणि बालविहार यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचे नियोजन कसे केले जायचे याविषयी काय सांगाल?
0: गोकुळ आणि बालविहार या कार्यक्रमांसाठी मला आकाशवाणीवर बोलावलं जायचं, त्यामुळे त्या कार्यक्रमांची सगळी तयारी मी माझ्याच तिथे करून घ्यायचो, शाळेमध्ये करून घ्यायचो, किंवा मग आम्ही आमच्या सगळ्यांना एकत्र बसवून त्यांचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या लेव्हलला म्हणजे तिथे आमच्या ठिकाणीच ते सगळं करून नंतर त्या चमूला घेऊन मी इथे यायचो आणि या ठिकाणी तो कार्यक्रम सादर केला जायचा. माझा स्वतःच्या बाबतीमध्ये कसं जायचं की आकाशवाणी मला त्यांनी विषय दिला की तो विषय घेऊन मग गोकुळसाठी लिखाण करायचं ते सादर करायचं, बालविहारसाठी लिखाण करायचं ते सादर करायचं, अशा पद्धतीने मला लिखाणासाठी ह्या दोन्ही कार्यक्रमांच्या लिखाणासाठी मी माझी स्वतःची मात्र व्यवस्थित तयारी करूनच कार्यक्रम सादर केलेले आहेत.
1: बरं, पुढचा प्रश्न असा की तुमच्या मते तुमचं रेडिओशी नातं कधीपासून घट्ट झालं? आणि एक दुसरा क्वेश्चन असा की आजच्या काळातील FM पॉडकास्ट आणि डिजिटल माध्यमांच्या युगात पारंपरिक आकाशवाणीचे महत्व टिकून आहे का, तुम्हाला काय वाटते?
0: तुम्ही नातं हा शब्द प्रयोग वापरला, हो मग अशी सुरुवात

0: सांगितलं की आकाशवाणी सोबत किंवा रेडिओ सोबतचं नातं हे माझं बालपणापासून आहे. तरुणपणामध्ये सुद्धा मी युवावाणीसाठी काम केलेलं आहे. परंतु मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो, मी स्नातक आहे, विज्ञान स्नातक, आणि त्यावेळी मला एक फायनल इयरला असताना एक प्रोजेक्ट होता. त्यावेळी प्रोजेक्ट जो घेतला तो मी कोणता प्रोजेक्ट घेतला असावा, रेडिओ कसा तयार करायचा. म्हणजे रेडिओचं आणि माझं इतकं जवळचं नातं आहे की रेडिओसाठी रेडिओ मी ऐकतो ना, मग मी तो मला जर का संधी मिळाली तर रेडिओ कसा तयार करायचा त्याच्या संदर्भामधला मी प्रोजेक्ट तयार केला. एक रेडिओ सगळ्या किट आणल्या, त्याला असेंबल केलं, त्याला व्यवस्थित सुरू केलं, त्याची रेंज फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सेट कराव्या लागतात. त्या सेट करून तो रेडिओ मी माझ्या सरांना जे आहे तो ऐकवून दाखवला होता की बा या पद्धतीने, आणि त्याच रेडिओवर नंतर मी माझा एक कार्यक्रम सादर केला.
1: अरे वा,
0: ही अशी अगदी आकाशवाणी सोबतचं जे नातं आहे हे अतूट नातं आहे माझं, त्यामुळे काही प्रश्नच नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपल्या आकाशवाणीचं ब्रीद आहे, आणि त्याला अनुसरूनच आकाशवाणीनं दुर्गम खेड्यापासून महानगरांपर्यंत प्रत्येक भारतीयाशी संवाद साधला आहे. विविध भाषा, विविध संस्कृती आणि विविध परंपरा यांना एका राष्ट्रीय धाग्यात गुंफण्याचं महान कार्य हे आकाशवाणीने केलेलं आहे. तुम्ही बघाशी म्हणालात की आजच्या या डिजिटल युगामध्ये, पॉडकास्टच्या युगामध्ये आकाशवाणीचं काय महत्व. आज डिजिटल युगात संवादाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत, तरी विश्वासार्हता, भाषेची शुद्धता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे आकाशवाणीचं महत्व अजूनही अबाधित आहे. तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदलली, पण लोकविश्वासाचा आवाज म्हणून आकाशवाणी आजही तितकीच प्रभावी आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन. कारण आकाशवाणी ही केवळ एक प्रसारण संस्था नाही आहे, ती भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाची साक्षीदार आहे. अनेक पिढ्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीच्या मंगलस्वरांनी केली आहे. बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम, शेतकरी मार्गदर्शन, साहित्य, संगीत, नाट्य आणि लोककला याद्वारे आकाशवाणीने ज्ञान, संस्कार आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवून आणलेला आहे. त्यामुळे ही नवीन डिजिटल माध्यमं जरी आली तरी आकाशवाणीचं महत्व हे अबाधितच आहे असं मला तरी वाटतं.
1: सर, तुमच्याशी बोलताना असं वाटतं की काळ इथेच थांबलाय. डिजिटल युगात राहूनही आम्ही पुन्हा एकदा त्याच जुन्या कौटुंबिक रेडिओच्या विश्वात हरवून गेलो. जाता जाता आजच्या या धावपळीच्या युगातील श्रोत्यांना आणि आवाजाच्या दुनियेत येऊ इच्छिणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: तुम्ही नवीन पिढीबद्दल बोललात,
1: हो,
0: मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं. नवीन पिढीपैकी माझी जी मुलगी आहे नुपूर देशपांडे, ही आकाशवाणीची एक कंपेअर म्हणून आहे. विविध कार्यक्रम ती सादर करते. एवढंच नाही तर आमचा जो नातू आहे देवव्रत देशपांडे, तो सुद्धा बालविहार किंवा छोट्या मुलांसाठी जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये, म्हणजे अजून या पिढीला जर का आपण अशी संधी देत गेलोत ना तर आकाशवाणी ही समृद्ध होती आहे आणि राहील, एवढं मला निश्चित म्हणावंच वाटतं. बस शेवटी एवढंच म्हणेन मी की अनेकांनी भारत प्रथम पाहण्यापूर्वी तो ऐकला, तो आकाशवाणीच्या स्वरांतून, आणि म्हणूनच आकाशवाणी हा भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. हे 90 वर्ष आकाशवाणीने पूर्ण केलीत, आकाशवाणीला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद सर. खरं आहे, तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदलली, पण आवाज आणि शब्दांमधला जिव्हाळा कधीच बदलू शकत नाही हे आज तुमच्याशी बोलून पुन्हा सिद्ध झालं. तुम्ही आज वेळात वेळ काढून जुन्या आठवणींच्या त्या सोनेरी पाऊल खुणा इथे उमटवल्यात, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत.
0: खूप खूप आभारी आहे आपण मला माझे हे विचार आपल्यासोबत आणि सगळ्या श्रोत्यांसोबत शेअर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.
1: श्रोतेहो, आजची ही मैफिल इथेच थांबवण्याची वेळ आली आहे. माध्यम कोणतीही असोत, रेडिओची ती

0: साधू आणि साधेपणाची श्रीमंती आपल्या मनात नेहमीच जिवंत राहील. आजचा हा ऑल इंडिया रेडिओचे 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका मनस्वी गप्पांच्या प्रवासात. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. धन्यवाद.
1: ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त उद्घोषक लेखक आणि श्रोते श्रीकांत तिजारे यांची अश्विनी खवशे हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार. सर्वसामान्यांची जीवनदायिनी लालपरी अर्थात सर्वांच्या लाडक्या एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरातील विविध आगारांमध्ये सलग 25 वर्षे विना अपघात देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातील दोन चालक श्री रमेश तुशीराम पानतावणे पवनी आगार आणि श्री मोहम्मद युसुफ खान मोहम्मद युनस खान भंडारा आगार सध्या ते सेवानिवृत्त आहेत यांची निवड करण्यात आली. त्यांचा सपत्नीक सत्कार विभागीय कार्यालय भंडारा येथील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. प्रवीण गोल्हर विभागीय वाहतूक अधीक्षक अतिरिक्त राज्य परिवहन भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शीतल शिरसाट विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून शैलजा वाघ दांदळे जिल्हा माहिती अधिकारी भंडारा तसेच माननीय ऍडव्होकेट श्री प्रकाश निचकवडे तालुका अधिवक्ता राज्य परिवहन भंडारा विभाग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी दोन्ही सत्कारमूर्ती चालकांचा सपत्नीक रोख रुपये 25,000 प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह आणि साडीखंड देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनात एसटीच्या 78व्या वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत आजही जनतेचा एसटीवरील विश्वास कायम असल्याचे सांगितले. महामंडळाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही एसटीचा प्रवास यशस्वी राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच या सत्कारामुळे इतर चालकांनाही विना अपघात सेवा देण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भारती सांगोडे वरिष्ठ लिपिक यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रप्रकाश तरारे सहायक विभाग नियंत्रक यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद बारई लेखाकार यांनी केले. कार्यक्रमास चालक वाहक यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी पर्यवेक्षक तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे राज्य परिवहन महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर. मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. बुधवार दिनांक 3 जून म्हणजेच आज सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. या लाईव्ह फोन इन कार्यक्रमानंतर लगेचच आज आपण आणखीन एक लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकणार आहात. अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर. हा कार्यक्रम सकाळी 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी आपण ऐकू शकाल. आजच्या या कार्यक्रमाचा विषय असेल गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसऑर्डर्स आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर दिनेश शर्मा. तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 9:30 आणि त्यानंतर 10:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर. 9:05 झाली आहेत. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट गीतांचा.

गँगस्टर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर के के आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सय्यद कादरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी. यानंतर ऐकूयात रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं के के यांनी गायलेलं हे गीत. गीतकार समीर, संगीतकार हरीश जयराज.

रात गई बात गई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अनुष्का मनचंदा यांच्या आवाजात. अंकुर तिवारी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अंकुर तिवारी यांनी स्वतः. यानंतर ऐकूयात हक या चित्रपटातलं हे गीत विशाल मिश्रा यांच्या आवाजात. कौशल किशोर यांची गीतरचना संगीतकार विशाल

विशाल मिश्रा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली राज शेखर यांची गीतरचना आताच आपण ऐकली. चित्रपटाचं नाव होतं ॲनिमल. श्रुते हो या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। श्रोतेहो नमस्कार। मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी। आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर मोसम फिरके। आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर मोसम फिरके यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या। फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। आपण जर नागपूरच्या बाहेरून फोन करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा नागपूरचा STD कोड नक्की डायल करा। डॉक्टर मोसम फिरके नमस्कार।
1: नमस्कार,
0: आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात। मानसिक आजारांबद्दल आपण बोलतो आहोत। असं म्हटलं जातं की शरीराची सुदृढता ही अत्यंत आवश्यक आहे पण त्याचबरोबर मानसिक आरोग्य हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर शरीर आणि मन यांचा जो समन्वय साधायचा आहे, जो संबंध आहे, तो काय आहे?
1: बरोबर। कसे शरीर आपलं जसं आहे त्याचा सगळा कंट्रोल हा मनावर आहे।
0: अच्छा।
1: आपण एखाद दिवशी फार उत्साही असतो, सगळं शरीरामध्ये एनर्जी असते आणि तेव्हाच एखाद्या वेळेस आपण खूप निराश असतो, तो शरीरामध्ये एनर्जीच वाटत नाही। असे आपण खूपदा बघितलंय की जो व्यक्ती खूप एफिशियंट आहे, खूप काम करू शकतो, तो एखाद्या वेळेस निराश राहिला की त्याचं एफिशियन्सी पूर्ण डाऊन होते। तर सगळं जे कारभार आहे तो आपल्या मनाशी आहे आणि म्हणून जसं आपण शरीराची राखण करतो, आपली शरीराची पूर्ण फिजिकल हेल्थकडे लक्ष देतो, ब्लड पॅरामीटरकडे लक्ष देतो, तसंच मनाच्या पॅरामीटर्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। प्रॉब्लेम असा होतो की मनाचे पॅरामीटर्स नाही। जसं आपण ब्लड प्रेशर मोजलं, हार्ट रेट मोजला, शुगर मोजलं, तसं मनाचं काहीच मोजता येत नाही।
0: बरोबर।
1: आणि ते दिसतही नाही कारण की ते आतलं आहे।
0: मुळात मनच कुठे आहे हे नक्की दिसणं म्हणजे बघितलं जाऊ शकत नाही।
1: आजपर्यंत कोणालाच या प्रश्नाचं उत्तर माहित नाही की मन आहे कुठं। म्हणजे आपण मन डोक्यावर दाखवतो, डोक्याकडे आहे, पण तिथेही मन कुठे आहे कोणीच नाही सांगू शकत।
0: बरोबर। मेंदू, बुद्धी आणि आपलं मन ह्यांचा समन्वय कसा साधता येईल? कारण शेवटी आपले जे सगळे विचार आहेत, ज्या सगळ्या आपल्या इच्छा आहेत, त्या सगळ्या आपल्या मेंदूमधनं उत्पन्न होतात। म्हणजे कुठेतरी या मनाचा वास तो मेंदूत आहे का? आणि जर मेंदूत काही फरक जाणवला, काही त्रास झाला, तर त्याच्या अनुषंगाने काही मानसिक आजार होतात का?
1: बरोबर। आता ह्याचं सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईल, तसं मोबाईल हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये चिप असते, कीपॅड असतो, पण आपण ते मोबाईल जर उघडला ना तर कोणी अँड्रॉइड कुठे दाखवू नाही शकत।
0: बरोबर।
1: कारण की ते सॉफ्टवेअर आहे। राईट। असंच

0: आपण जेव्हा सिटी स्कॅन MRI करतो जे दिसतं ते झालं आपला मेंदू. मेंदूचे सगळं स्ट्रक्चर दिसतं, मिड ब्रेन दिसतं, ब्रेन स्टेम दिसतं, पण त्यात मन कुठे हे दिसत नाही, कारण ते सॉफ्टवेअर आहे आणि हे सॉफ्टवेअर आपल्या मनातल्या रसायनांवर काम करते, त्या प्रोसेसवर काम करते, म्हणून ते शोधणं फार कठीण आहे. पण मन आहे, त्याच्यामुळेच आपल्याला भावना आहे, आपला राग येतो, तणाव येतो, आनंदी होतो, सगळं एक्साइटमेंट येते, हे सगळं मनाचा भाग आहे.
1: बरोबर. आणि जेव्हा आपण मनाचा विचार करतो तेव्हा मनामध्ये सतत विचार सुरूच असतो, कायम काही ना काही मनात सुरू असतं. पण मग कोणत्या वेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे काहीतरी गडबड झालेली आहे.
0: Yes.
1: कारण आपण शांत एका जागी जरी बसलेलो असलो तरी अनेक विचार सुरू असतात, आनंदाचे असतात, दुःखाचे असतात. मग त्यातले योग्य विचार कोणते, त्रासदायक विचार कोणते, हे कसं ठरवणार आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, औषधोपचार मुख्य म्हणजे घ्यायला पाहिजे, हे कसं ठरवणार याबद्दल बोलूयात. आधी एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो मॅडम.
1: हा नमस्कार.
2: मी ममता पटले बोलते, गांधीनगर नागपूरवरून.
1: बोला.
2: हॅलो.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
2: हा मला असं विचारायचं होतं की आपल्याला म्हणजे खूपदा माहित असतं की समोरची व्यक्ती बदलू शकत नाही आणि सगळं करतं, जेव्हा की मी सोसायटी करते, मानसिक आरोग्यासाठी खूप काही करते, पण तरी पण म्हणजे आपल्या मनावर जे आघात व्हायचे ते होतातच. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण समायोजन कसं करायचं की माहिती आहे की समोरची व्यक्ती बदलूच शकत नाही, कितीही केलं तरी ती तशीच राहणार, किंवा आपल्या प्रती त्यांच्या भावना आपण त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं तरी बदलत नसतं, मग अशा वेळेस आपण काय करायचं.
0: बघा मॅडम, कसं आहे की नातं म्हटलं तर तिथे देवाणघेवाण आलं. मी नात्यामध्ये तुमच्यासाठी काही करेल तर ऑब्व्हियसली मी तुमच्याकडून अपेक्षित करेल की तुम्ही पण ते माझ्यासाठी करावं. पण जेव्हा आपण अपेक्षा म्हणतो ना तर अपेक्षा आपण हे समजून घ्यायला पाहिजे. अपेक्षाचा अर्थ आहे की असं व्हायला हवं, पण असं होईलच असं गरजेचं नाही आहे.
1: बरोबर.
0: एक्झाम्पल की मी माझ्या मुलाला छानसे कपडे घेऊन दिले आणि मग मी ही अपेक्षा करतो की त्यांनी आता अभ्यास करावा, तर ही माझी अपेक्षा झाली की अभ्यास करावा. पण आता कपडे घेऊन दिले म्हणून तो अभ्यास करेलच असं नाही आहे.
1: बरोबर.
0: तर अपेक्षेप्रमाणे बघितलं, आता नवरा बायको, आई मुलगा किंवा बाबा मुलगी, काय पण आता आपण जर अपेक्षेच्या दृष्टीने बघतोय तर आपल्याला माहिती असतं की हे कदाचित असं होईल आणि कदाचित होणार नाही. दुःख नेहमी गोष्टी झाल्याचं नाही होत, न झाल्याचं होतं.
1: बरोबर.
0: आणि आपण ना तिथे त्याला स्वीकार करत नाही की असं कसं ते होऊ नाही शकत, असं कसं तो माझं ऐकत नाही, ती माझं ऐकत नाही. आपण तिथे जेव्हा असं म्हणतो तिने ऐकायलाच हवं, त्यांनी ऐकायलाच हवं, तर आपण ही अपेक्षा नाही करत आहे. आपण कुठंतरी त्या व्यक्तीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अच्छा.
0: आणि आपण स्वतःला प्रश्न विचारला हवा की आपण कोणाला कंट्रोल करू शकतो का, तो उत्तर आहे नाही, आपण कोणालाच कंट्रोल नाही करू शकत.
1: आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं, लोकांनी कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत, त्यामुळे मग तो विचार करून आपण वागायला पाहिजे. आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: मला सरांना प्रश्न विचारायचा होता
1: की
3: म्हणजे अभ्यासाचा ताणतणाव विद्यार्थ्यांना वाढतो पण अभ्यासही तितकाच आवश्यक आहे, तर मग ते कसं आपण दोन्ही बाजू कशा म्हणजे हँडल करायच्यात.
0: बर, बघा कसं आहे, आता आपलं जे जग आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह आहे, प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याच्यात आपल्या मुलांना शाईन करायचं. आता कोणची पण परीक्षा म्हटली तर तिथे समजा 10,000 जागा आहे तर मुलं बसणारी कमीत कमी 3 ते 4 लाख मुलं असतात.
1: बरोबर.
0: तर आता हे समजून घेणे गरजेचं आहे की जर आपण एखादी परीक्षा देतोय तर त्याच्यामध्ये 10,000 आपण येऊ शकतो आणि उरलेले 2,90,000 येऊ शकतो, म्हणजे चान्सेस दोन्ही आहे, मी पासही होऊ शकतो आणि फेलही होऊ शकतो. प्रॉब्लेम हा आहे की आपण जेव्हा परीक्षा देतो तर आपलं सगळं लक्ष मी पास होईल की नाही, माझा नंबर लागेल की नाही याच्यावर असतो. आता बघा की मी जर या गोष्टींवर लक्ष देतोय जे माझ्या हातात नाही तर माझा तणाव जो आहे ना तो वाढतो, माझं स्ट्रेस वाढतं, ओव्हर थिंकिंग वाढतं. बरं, असं आहे का की मग मी सोडून द्यावं? नाही. त्या क्षणी जेव्हा मला माहिती आहे माझा नंबर लागेल नाही लागेल माझ्या हातात नाही, पण त्या क्षणाला माझा अभ्यास माझ्या समोर आहे.
1: बरोबर.
0: मला भेटलेली वेळ माझ्या समोर आहे, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? हो, आहे. आता जी मुलं शाईन करतात, जी मुलं सक्सेसफुल होतात, हाच फरक असतो. त्यांचं लक्ष सगळं असतं.

0: माझ्या हातात काय आहे,
1: बरोबर,
0: वेळ किती आहे, माझं स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय. आणि जे मुलं अँग्झायटीमध्ये जातात, नाही करू शकत, क्षमता असते पण फेल होतात, त्यांचं सगळं लक्ष त्या आउटकमवर असतं, रिझल्टवर. बरं, हे आउटकम खूपदा टीचर्सकडून येतं, पॅरेंट्सकडून येतं, समाजाकडूनही येतं,
1: प्रेशर असतं.
0: आणि खूपदा कोणी पण प्रेशर नाही दिलं तर मुलांचं स्वतःचं प्रेशर असतं,
1: अगदी,
0: कारण की ते त्याच्या त्यांना आपली किंमत शोधतात. मी केलं म्हणजे मी व्हॅल्युएबल, आणि माझ्याकडून नाही झालं मग तर माझी किंमतच नाही. तर या प्रकाराने तो ताण जनरेट होतो. मुलांना हे फक्त दाखवणे गरजेचं आहे की बघा असा असा ताण निर्माण होतोय. आपण एवढं जरी त्या मुलांना दाखवू शकलो तर कदाचित या अवेअरनेसमुळे बदल घडू शकतील.
1: अच्छा, बिल्कुल. आपण बातचीत करत होतो की कुठल्या क्षणाला आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला एखाद्या एक्सपर्टची, एखाद्या डॉक्टरची, समुपदेशकाची गरज आहे, आणि समुपदेशन आणि औषधोपचार ह्याच्यामध्ये काय फरक असतो, केव्हा गरज पडते की औषधं घ्यायची आहे.
0: बरोबर, तुम्ही सुरुवात केली विचारांपासून. तर कसं आहे, आपण म्हणतो मी असा विचार केला किंवा मी असा विचार करत नाही, मला असं वाटतं विचार आपल्या कंट्रोलमध्येच नसतात. आपण जेव्हा कधी रिकामे बसतो तेव्हा डोक्यात विचार येतात आणि त्यांच्यावर आपला कंट्रोल हा शून्य असतो.
1: अच्छा,
0: राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे विचार जेव्हा खूप नकारात्मक होतात परिस्थितीच्या हिशोबाने किंवा नात्यांमधले स्थितीच्या हिशोबाने, तेव्हा तो ओव्हर थिंकिंग ताणमध्ये जातो. सोपं आहे की जेव्हा कधी माझ्या ह्या गोष्टींमुळे, विचारांमुळे माझं काम अफेक्ट होत असेल, माझं शरीर अफेक्ट होत असेल, माझ्या नातं अफेक्ट होत असेल, मग काहीतरी गडबड होते. समुपदेशन कधी, जेव्हा गोष्टी माइल्ड आहे, सौम्य आहे, समुपदेशन. पण जर गोष्टी खूप क्रोनिक आहे, खूप दिवसांपासून आहे, त्यांची तीव्रता जास्त आहे, सिव्हिअर आहे, तर मग खूपदा फक्त समुपदेशनाने पण होत नाही, आपल्याला औषधी द्यावं लागतं.
1: बिल्कुल. एक श्रोते फोनवर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. हॅलो
2: डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की माणसानी बुद्धीनी विचार करायला पाहिजे, मनानी विचार करायला पाहिजे की हृदयाने विचार करायला पाहिजे?
0: बघा, विचार हे विचार आहेत, त्याच्यात मनाने विचार करणे, बुद्धीने विचार करणे आणि हृदयाने असं काही नसतं. मन म्हणजे विचार विचार आहे. बरं, कसं आहे की मी ना याला थोडं दुसऱ्या अँगलनी बघतो की जेव्हा कधी आपल्या मनात विचार येतात, ठीक आहे, आपण काही विचारांना होल्ड ऑन करू शकतो, काही विचारांना धरून ठेवू शकतो आणि काही विचारांना जाऊ देऊ शकतो. सो आता तुम्ही हे कार्यक्रम रेडिओवर ऐकताय, रेडिओवर बरेच चॅनल असतात, तर आपण चेंज करत राहतो. तर एखादं आवडलं तर आपण तिथे थांबतो, ते ऐकतो, नाही आवडलं तर चेंज करतो. तसंच विचारांचे, तुमच्या मनात जे काही विचार येतात, जर ते तुम्हाला लाभदायी असतील, त्यांनी जर तुमचा फायदा होत आहे, तर तुम्ही त्याला धरून ठेवता, आणि जर त्याचं नसेल तर तुम्ही त्याला सोडून देतात. राहिला प्रश्न बुद्धीनी आणि मनानी, तर हे कसं असतं, एक असतं लॉजिकल, जिथे आपण गोष्टींना कंपेअर करतो, याच्यात फायदा किती, तोटा किती, हे नाही केलं तर तोटा काय होईल, हे झालं बुद्धीने विचार करणं. आणि खूपदा म्हणतो आपण मनाने विचार करणं, तर ते भावना असतात. आता समजा एखादी वस्तू आहे, ती मला विकायची आहे, पण नाही, ती मला माझ्या आजोबांनी दिली आहे, हा झाला भावनिक. आता तेच वस्तू खूप जुनी झाली, त्याला खर्चच जास्त आहे, मग विकून टाकणे, झालं लॉजिकल. तर असं लॉजिकल, कधी काही गोष्टींना लॉजिकली घ्यावं लागतं, काही गोष्टींना भावनिकरित्या घ्यावं लागतं, इट डिफर्स. असं आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की मनानेच करा.
1: प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ साधता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि हा ताळमेळ जेव्हा आपण साधू शकतो तेव्हा आपण एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे, आपलं मनस्थिती नॉर्मल आहे असं म्हणू शकतो. पण हा ताळमेळ जेव्हा चुकतो तेव्हा जे त्रास निर्माण होतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो, हा नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आधी आई वडिलांबरोबर असताना भाऊ बहिणी, बहिणी बहिणीचे सगळ्यांचे संबंध खूप आपुलकीचे, बॉन्डिंग खूप असतं. पण त्यांची लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांचे परिवार वाढतात, त्यांची मुलं मोठी होतात, तेव्हा ते आपल्या भाऊ, आपले वडील किंवा आपल्या आईवरती अशी बंधनं टाकतात की तो तिचा मुलगा खूप मोठ्या पोस्टवर आहे, तू काही जास्ती फोन नको करतात, जाऊ मावशीचा फोन येत नाही, तू काही

0: करते वगैरे तर असे. आणि त्याचा गैरसमज असा निर्माण होतो की त्याला वाटतं की ही फोन करत नाही, त्याला तिला वाटतं की हा फोन करत नाही, तर अशा कंडिशन मध्ये परिस्थिती बिघडत जाते. तर काय करावं?
1: बरं, कसं आहे ना मॅडम की नाती जेव्हा खूप सारी एकाच ठिकाणी येतात तर गोंधळ होतात. नाती असली तर अपेक्षा होतात की तू असं करू नको, तू तसं करू नको. पण मला काय वाटतं, कोणचंही नातं असं कम्युनिकेशन हवं, स्पष्ट ट्रान्सपरंट कम्युनिकेशन हवं. आता जर समजा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगताय, तुम्हाला माझा राग आला एखाद्या गोष्टीला, पण तुम्ही मला फक्त राग दाखवताय, पण तुम्ही हे ऍक्सेप्टच करत नाही की तुम्हाला राग आला, तर मग हे जे नातं हे खराबच होईल. मग ते नातं भाऊ बहिणीचं असो, आई वडिलांचं असो, मूल आणि आई पॅरेंट्सचं असो, ट्रान्सपरन्सी, मनात असलेल्या गोष्टी स्पष्ट

0: ट्रान्सपरन्सी, मनात असलेल्या गोष्टी स्पष्टपणे न चिडता न राग करता बोलता आल्या दोघांनी पण, तर नातं टिकतील.
1: बिल्कुल
0: नाही तर कसं आहे, भावनिकरित्या तुम्ही वागलात, रागात वागलात, टेन्शनमध्ये वागलात, नैराश्यात गेलात, मग ते नातं तर टिकणार नाही.
1: बिल्कुल. आपण बोलणार होतो की काय प्रकारचे त्रास उद्भवतात जर हा ताळमेळ विचारांचा आणि सगळा जर चुकला तर काय काय प्रकारचे त्रास उद्भवू शकतात.
0: सगळ्यात कॉमन आहे डिप्रेशन, नैराश्य. असं म्हणतात की जवळपास 30 ते 40% लोक नैराश्य मध्ये आहेत.
1: अच्छा.
0: हा, आणि त्यातले खूप सारे जे लोक आहेत त्यांना खरंच डॉक्टरपर्यंत जाण्याची गरज आहे.
1: अच्छा.
0: कारण की खूपदा आपल्याला नैराश्य येतं, 10 दिवस राहतं, निघून जातं. प्रत्येक नैराश्यला औषध देणे किंवा समुपदेशन लागेलच असं काही गरजेचं नाही. परिस्थिती वाईज जी असतं, परिस्थिती बदलली की निघून जातं. पण कसं आहे की जर समजा नैराश्य खूप दिवस असेल, जातच नाही आहे, नात्यांमधले प्रॉब्लेम सुटतच नाही आहे, कामावरचे प्रॉब्लेम सुटतच नाही, आर्थिक अडचणी सुटतच नाही, आणि त्याच्यामुळे जर मी अफेक्ट होत असेल मग हेल्प घ्यायला हवी. दुसरं मोस्ट कॉमन असते भीती, अँझायटी. जसं आपल्याला श्रोत्यांनी विचारलं परीक्षेची भीती. आता एखाद्याला परीक्षेची भीती असेल, एखाद्यानी एखादा व्यवसाय स्थापन केला तो टिकेल नाही टिकेल याची भीती असेल, एखाद्यानी घर बांधलं तर त्याची हप्ते भरण्याची भीती असेल, एखाद्याची नोकरी आहे. आता जसं आपण बघतो की आय टी सेक्टरमध्ये बरंच ले ऑफ होते, तर रोज रात्री भीती वाटते की सकाळी माझी नोकरी टिकेल की नाही. माझ्यावर खूप कॉमन नाती, आजकाल रिलेशनशिप्स असतात, मॅरेजेस असतात, त्याचाही तणाव असतो की पुढची व्यक्ती मला सोडून तर जाणार नाही, कदाचित मी ती सोडून गेली तर मी काय करेल, माझं कसं होईल. जसं आता श्रोत्यांनी विचारलं मुलांसोबत, आता जर माझं वय खूप जास्त आहे, 60-70 आहे, मी डिपेंडंट आहे त्यांच्यावर, मुलांवर, आणि मुलंच सोडून गेली तर ही भीती. हे सुद्धा सगळे अँझायटीचे प्रकार आहे. हे प्रकार तर जवळपास शहरी भागामध्ये 40 ते 50% असतात. 40 ते 50%. आणि या सगळ्या आजारांवर जर आपण बघितलं, 10 लोकांना जर गरज आहे, 10 पैकी फक्त एकच व्यक्ती डॉक्टरपर्यंत जातो.
1: अच्छा.
0: बाकी 9 जे आहे ते घरीच बसले आहे, बाकी 9 जे आहे ते फक्त त्रासच सहन करत आहे. आणि हे खूप वाईट आहे. कारण की काय होतं, ज्याचं मदत अवेलेबल आहे आणि ते तुम्ही घेत नाही तर यात आपलं नुकसान आहे, आपलं आयुष्य खराब होतं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आणि आज आपण बातचीत करतो आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोसम फिरके. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर मोसम फिरके यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 0712. हा STD कोड नक्की डायल करा जर आपण मोबाईलवरनं कॉल करणार असाल किंवा आपल्या नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल. आणखीन एक फोन येतोय. हॅलो
2: हॅलो हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग.
1: गुड मॉर्निंग
2: मॅम. डॉक्टर सर, गुड मॉर्निंग. मला डॉक्टर सरांना प्रश्न विचारायचा आहे.
0: बोला सर.
2: की जसं सर आता बोलले की जसं कोणी नवीन व्यवसाय करतात एक एन्झायटी असते, नक्कीच असते की आपण बिझनेस मध्ये एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करतो आपण, तर ती एन्झायटी असते. तर डॉक्टर सर बोलले की 10 पैकी 9 लोक दवाखान्यापर्यंत येतात, तर त्या एन्झायटी आहे तर त्यावर काय असे उपचार आहे की दवाखान्यात द्यावं लागेल?
0: नाही नाही,
2: व्यवसाय करतो.
0: 10 लोकांना गरज आहे डॉक्टरची तर 10 पैकी 1 जण जातोय, 9 लोक मदत घेत नाही असं आहे.
1: तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न आहे का आपला?
0: हा बरं. कसं आहे आपल्या समाजामध्ये, कसं आहे आता मला जर फ्रॅक्चर झालं, मी ऑर्थोकडे चाललो, मला कोणी जज करणार नाही, हड्डीच्या डॉक्टर कडे चालला ठीक आहे. मी जर ते म्हटलं मी यांना सायकॅट्रिस्ट कडे चाललो, अरे तुला काय झालं, काय गरज आहे,
1: बरोबर,
0: कशाला जावं लागतं, ते तुला औषधं देतील, ते लाईफ टाईम राहतील, तू अडिक्टेड होशील त्याशिवाय,
1: तुला सरळ वेड लागलाय इतपर्यंत लोकांचं बोलणं असतं.
0: आणि या सामाजिक दृष्टिकोनामुळेच लोक मदत घेत नाही. आणि काय होतं की बघा, जसं हृदय माझं आहे, लिव्हर माझं आहे, गट माझं आहे, तर ते मी त्यांना स्वीकार करतो, हे माझे आहेत, यांना त्रास झाला तर मला काळजी घ्यायची आहे. पण मन माझं आहे किंवा मन आजारी पडू

0: शकतं हे मी स्वीकारच करत नाही. समजा मी स्वीकार केलं हो हे माझं मन आहे याला त्रास होऊ शकतो, मला डॉक्टरपर्यंत जायला काही भीतीच वाटणार नाही.
1: बरोबर.
0: पण खूपदा आपल्या समाजामध्ये असं असतं की मन एक तर आजारी पडूच नाही, आणि जर मन आजारी पडलं तर
1: हा
0: व्यक्ती म्हणूनच कमजोर आहे, आणि या दृष्टिकोनामुळे लोक दूर राहत आहे.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो हां बोला.
2: हां हॅलो, नमस्ते मॅम. नमस्ते डॉक्टर.
0: नमस्ते
2: सर. माझे मिस्टर आहेत, मी नागपूरहून बोलत आहे. आज ते आता 60 आहेत, पण लग्न झाल्यापासून त्यांच्या याच्यामध्ये ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे त्यांच्यामध्ये. असे हात पाय धुवत असतात, पण त्यांचं त्यांनी सर्व्हिस वगैरे बरोबर केली आणि बरोबर बोलतात वगैरे, पण जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा सबड मिळेल बोललं तरी हातपाय धुणे, मागे सरकलं तरी हातपाय धुणे, समोर सरकलं तरी हातपाय धुणे, फक्त आपले विचार आपले आपले याच्यातच असतात ते सर्व. म्हणजे आणि मेडिसिन घ्यायला तयार नसतात आणि बाकी ऑफिशियल कामं करतात, पण रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना फिलिंग्स नाहीये, लव्ह आणि पुरांबद्दल नाहीये, माझ्याबद्दल नाहीये. लग्न झालं, मुलं झाली, आता मुलांची काळजी मी घेतली, मुलं मोठे झाले, आता मुलांनी पण ते स्वीकारलं की बाबा आपलं याच्यात आपल्याला काही मदत करत, त्यांना कुठे जायचं पोहोचत नाही, कुठे नेत नाही, आणत नाही. आता मी सुद्धा तसंच तशीच सहन करत आलेली आहे, पण खूप फील होतं सर की यांच्याशी कसं वागायचं, कारण माझं मॅरिज लाईफ सगळं तसंच गेलं. म्हणजे मला त्यांच्याकडनं असं प्रेमाची भावना किंवा तशी बोलणं म्हणा त्यांचं काहीच मला मिळालं नाही, शिवाय माझ्या मुलांना मिळालं नाही. ह्या सगळ्यांचं फिलिंग मला आहे आणि ते सगळं आयुष्यभर मी भोगत आहे. पण ऑफिसचे बाहेरचे काम वगैरे करतात, पण बाहेर जायला सुद्धा कधी कधी ते गेले तरच आपण करून घ्यायचे, त्यांच्या मूड सर मला बागावं लागते. म्हणजे ते बाहेर गेले म्हणजे ते मग करत असेल तर करून घ्यायचे, पण आपल्यानुसार ते जातात असं नाहीये. त्याच्यामुळे आता मला बागायला आयुष्यभर असंच गेलं तर मला खूप त्रास होतोय. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे असं करत असताना मला सगळ्यांनी सांगितलं की ते बदलते, पण आता ते बदलते तर नाही. पण आज माझा मुलगा आज 20-25 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मला ते लक्षणं दिसून राहिले. म्हणजे एक तर हाताने नाही पण अत्यंत अग्रेसिव्ह आहे तो सुद्धा.
0: बघा मॅडम कसं आहे, ओसीडी हा जो आजार आहे हा क्रोनिक आजार आहे, म्हणजे हा आजार असा तापासारखा नाही. युजली हा आजार 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष किंवा 30-30 वर्षापासून असतो. हा पण एक अँग्झायटीचाच प्रकार आहे, मी असं नाही केलं तर असं होणार, मी हात नाही धुतलं तर ऍक्सिडेंट होणार, मी बटन नाही दाबले तर स्फोट होणार, असं त्यांच्या मनात चालू असतं. ही लोकांना जर इन्साईट असेल, इन्साईट म्हणजे ऍक्सेप्टन्स असेल की आपण आजारी आहोत तर याचा उपचार होतो, पण जर इन्साईट नसेल म्हणजे त्यांना हे स्वीकारच नसेल की मी आजारी आहे तर याचा उपचार करणे फार कठीण जातं. समजा तुम्ही जशी परिस्थिती म्हटली की यामुळे पूर्ण कुटुंब अफेक्ट होतंय, मुलं मोठी होत आहे, आता त्यांची काम नोकरीची वय आहे, आता तुम्ही एक गृहिणी आहात, या सगळ्यांचा परिणाम होतो. जर समजा ते मदत घ्यायला तयार नसतील आणि तुम्हाला जर त्रास होत तर ऍटलीस्ट तुम्ही सुद्धा एखाद्या सायकॅट्रिस्टकडे किंवा एखाद्या समुपदेशनाकडे जाऊन आपल्याला काही गरज आहे का, आपण काही उपचार घ्यायला हवं का किंवा समुपदेशन घ्यायला हवं का हे तुम्ही बघा.
1: बिलकुल. एखादा मानसिक रोगी आपण ज्याला म्हणूयात की ज्याला काहीतरी त्रास होतोय, तो घरात असताना आजूबाजूला कुटुंबातील व्यक्तींनी कसं वागायचं हेही तेवढंच महत्वाचं असतं. तर त्यांचे परिणाम काय होतात, म्हणजे एक व्यक्ती घरातली जी आहे आजारी आहे त्याचा बाकीच्या कुटुंबावर काय परिणाम होतो, आणि अशा वेळेला त्या कुटुंबातील व्यक्तींनी काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे.
0: एक मानसिक आजार तो सगळ्या कुटुंबाला अफेक्ट करतो, यांना आपण को डिपेंडन्स म्हणतो. म्हणजे आजारी एक आहे पण त्याच्यामुळे बाकी सगळे परेशान होत आहे. जसं स्किझोफ्रेनियाच्या आजारामध्ये पूर्ण कुटुंब परेशान होतं, ओसीडीच्या आजारामध्ये, बायपोलरच्या आजारामध्ये, हे जे आजार आहे डिमेन्शिया या आजारामध्ये जे कोणी त्यांची काळजी घेत आहे ते सगळे अफेक्ट होतात. आता कसं आहे, मला पर्याय तर नाही आहे, मला जरी त्रास होत असला तर मला काळजी तर घेणेच आहे, मी त्या व्यक्तीला सोडू तर शकत नाही, माझी नातं आहे तिच्यासोबत. तर अशा वेळेस मला जर त्या व्यक्तीची काळजी घ्यायचं तर मी इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे, आणि मला जर दिसतंय की हो या सगळ्या गोष्टींमुळे मीच डिप्रेशनमध्ये जातोय, मलाच अँग्झायटी होते, तर ती व्यक्ती जरी उपचार घेत नसेल तर मला स्वतःसाठी उपचार घेणे गरजेचं आहे. कारण की असंच जर राहिलं तर ओल्ड एजमध्ये विसरभोळेपणा, डिमेन्शिया हे सगळे आजार वाढतात.
1: बिलकुल.
0: अँझायटी वाढते.
1: बिलकुल. आपण जसं बोललो की जर समोरची व्यक्ती ऐकायला तयार नाही तर आपण आपल्यामध्ये काय बदल करू शकतो, पण अशा वेळेला जी बाकीची फॅमिली आहे, जे कुटुंब आहे, त्यांनाही औषधोपचाराची गरज पडते की फक्त समुपदेशनामध्ये

0: होऊ शकतं याबद्दल बोलूयात. आधी एक फोन येतोय. हॅलो.
1: हॅलो.
0: हां नमस्कार.
1: नमस्कार मॅम. मी काय माझा प्रश्न डॉक्टर साहेबांना हा होता की रात्रीला जास्त झोपेमध्ये असताना स्वप्न पडणं आणि सकाळी उठल्यावर म्हणजे असं सुस्त वाटणं आणि चिडचिड वाटणं हे काही मानसिक आजाराचे काही लक्षणं असू शकतात का सर?
2: ओके. झोपेमध्ये खूप स्वप्न येणं किंवा झोप लागायला खूप वेळ लागणं आणि उठल्यावर फ्रेश न वाटणं याचा अर्थ आपली झोप बरोबर नाही आहे. राईट. तर आपली झोप का बरोबर होत नाही हे आपल्याला बघून घेणे फार गरजेचं आहे. सगळ्यात मोस्ट कॉमन माणसांमध्ये व्यसनांमुळे तंबाखू किंवा याच्यामुळे सुद्धा झोप खराब होते. दुसरं मोस्ट कॉमन आजच्या तारखेमध्ये आहे मोबाईल. जर समजा झोपायच्या 90 मिनिटा पहिले 2 तासा पहिले जर माझ्या हातात मोबाईल आहे तर माझी झोप खराब होतेच. हे सगळं कारणामुळे ना मग सकाळी फ्रेश वाटत नाही. या सगळ्या कारणांमुळे ना मग रात्रभर स्वप्न चालतात, उखड झोप राहते. आणि हे मानसिक आजाराचे लक्षण आहे का तर असू शकतात. डिप्रेशन मध्ये सुद्धा झोप खराब होते, अँग्झायटी मध्ये झोप खराब होते, सायकोसिस मध्ये झोप खराब होते, होऊ शकतं. पण मोस्ट कॉमनली मोबाईल, व्यसन, रात्रीची वेळ आपण कशी घालवतोय याच्यावर डिपेंड करतं की आपली झोपची क्वालिटी काय राहील.
0: बिलकुल. आपण बोलणार होतो की एखादी व्यक्ती आजारी आहे मानसिकरित्या तर आजूबाजूचे त्याचे जे कौटुंबिक नाती आहेत त्यांनी काय काय करायला, त्यांनाही औषधोपचाराची गरज असते का?
2: येस. जे आपण फॅमिली बर्नआउट म्हणतो, केअर गिव्हर बर्नआउट, हे खूप कॉमन आहे. एखादा डिमेन्शिया किंवा स्किझोफ्रेनियाचा पेशंट जेव्हा असतो तर त्याची सगळी फॅमिली बर्नआउट होते. आणि होतं काय की एक व्यक्ती काळजी घेते बाकी दूर असं हटून जातात. मग ती एक व्यक्ती सफर करत राहते. तर एखाद्या घरी जर एखादा मानसिक आजार असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करणे फार गरजेचं आहे. दुसरं, आपण जेव्हा बर्नआउट मध्ये जातोय तर याचे खूप सारे ना ग्रुप असतात. जसं एपिलेप्सी बर्नआउट ग्रुप, डिमेन्शिया बर्नआउट ग्रुप, जिथं नातेवाईकांसाठी ग्रुप असतात, जिथं ते मन मोकळेपणाने बोलू शकतात, आपले भावना व्यक्त करू शकतात, आपल्या भावनांना बघू शकतात, आपल्या डोक्यातले विचारांना जाणून घेऊ शकतात. तर हे ग्रुप थेरपी एक असते. आता खूपदा जास्तीत जास्त वेळेस हे ग्रुप थेरपीनी जे केअर गिव्हर बर्नआउट आहे ते सॉल्व्ह होऊ शकतं. पण त्याच्यातही समजा एखाद्या व्यक्तीला खूपच आता जसं खूप वर्षापासून त्याच परिस्थितीमध्ये आहे तर कदाचित डिप्रेशन होऊ शकतं, कदाचित अँग्झायटी डिसऑर्डर होऊ शकते. अशा काही केसेसमध्ये जिथे एकदम तीव्र आहे तिथे औषध उपचाराची गरज आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ग्रुप थेरपी, कॉन्सिलिंग, मनमोकळेपणाने बोलणे याने सुद्धा आधार आणि शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, मानसिक आजाराच्या पेशंटच्या नातेवाईकांनी शेअर केलं रिस्पॉन्सिबिलिटी, तर दॅट इज अ ग्रेट हेल्प. मदत.
0: खरं म्हणजे आपला सामाजिक जो तानाबाना आहे, जे म्हणतो सामाजिक जडणघडण जी आहे आपली, तीच अशी आहे की सगळे एकत्र आहेत आणि त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज भावना शेअर होतातच. पण जसं शरीराबद्दल म्हटलं जातं की शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हे हे हे हे करा, तसं मनासाठी आपण काय करू शकतो? कारण मन तर आपल्याला दिसणारच नाहीये आणि मग ते सुदृढ ठेवण्यासाठी, आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल?
2: समजा मी खूप सध्या मानसिकरित्या निरोगी आहे, मी प्रिव्हेंटिव्ह बोलते, म्हणजे आता मला काही मानसिक आजार नाही आहे तेव्हा, तर मला माझं मन चांगलं ठेवायचं तर रोज मेडिटेशन खूप हेल्प करते, योगा, कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज, माझं डायट काय आहे, माझी झोप कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं माझा मोबाईल यूज किती आहे. कारण की आजच्या जगामध्ये काय झालंय की सगळे प्रॉब्लेम आहे ना ते रिअलिस्टिक नाहीच आहे. कम्पॅरिझन लोकांसोबत, मग जेलसी, मग ती कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशनमध्ये धावत राहणे, मग त्याच्यामुळे होणारे त्रास, एन्झायटी. मोबाईल जरी आपण कट करू शकला किंवा माइंडफुली मोबाईल यूज करू शकलो तर मला वाटतं खूप सारे ताणतणाव आपले म्हणजे आपण मानसिक आरोग्य राखू शकतो. आणि मेडिटेशन, योगा वगैरे आहेच, पण याच्या सोबत सोबत ना आपण रायटिंग करायला हवी. डायरी रायटिंग, दॅट ऑल्सो इज व्हेरी हेल्पफुल.
0: जेव्हा आपण डायरी रायटिंग सांगतो तर कुठल्या वयापासून याची सुरुवात करता येईल, कशी याची सवय लावता येईल, किंवा सवय लावता येते का, मुख्यतः हा प्रश्न आहे.
2: कसं होतं, पहिले आहे ना जॉईंट फॅमिली राहायची तर तेव्हा डायरी लिहायची गरजच नाही पडायची. दोन मित्र राहायचे, काका काकू राहायचे, बोलून मोकळं. आता कसं आहे, ज्यांना बोलायला कोण नाही त्यांच्यासाठी डायरी रायटिंग, भावना विचार लिहिणे.

0: देखते हैं, और रिस्पांस देखने के बाद में 2-3 दिनों में हम उसको मेडिसिन को बंद कर सकते हैं। और मेनी टाइम जिसमें कुछ ट्रिगरिंग फैक्टर रहते हैं, जैसे बाहर का खाया है, मसाले का खाया है, कुछ एबनॉर्मल फूड खाया है, तो उसके बाद में पेशेंट को ये तकलीफ़ें होती है। और क्रॉनिक एसिडिटी का जो प्रॉब्लम है लंबे समय तक रहता है, और उसके कुछ प्रेसिपिटेटिंग फैक्टर्स है जो मैंने अभी पेशेंट्स को
1: जी
0: बताया
1: जी
0: वो होते हैं।
1: बिल्कुल। एक और फोन ले लेते हैं। हेलो हेलो।
2: हाँ हेलो मैडम, मला ना विचारायच्या सरांना की माझ्या वाईफला खूप ऍसिडिटी होती आणि ती जशी गाय हंबरते ना तशा प्रकारे ती डकार घेते जोराजोरात, आणि माझं असं नोटीस मध्ये आलेलं की ती थकल्यावर तिला हे सगळे सिमटम्स येतात, आणि दोन सिच्युएशन मध्ये वेगळे वेगळे सिमटम्स राहतात। म्हणजे ती ऑफिसला जाते तर तेव्हा ती कंट्रोल करू शकते, पण घरी आल्यावर मात्र ती कंट्रोल होत नाही। तर हा काही प्रकार आहे?
0: बरं, ॲक्च्युली त्यांना ॲसिडिटी सोबत एरोफेगिया असेल, त्यामुळे ॲसिडिटी सोबत खूप गॅसेस बाहेर निघत आहे। ॲक्च्युली त्यांना जर एकदा वर्कअप केला, त्यांना एकदा बघितला, हिस्ट्री व्यवस्थित घेतली, तर आपण त्याच्या डायग्नोसिसपर्यंत, निदानपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो। आणि स्ट्रेस फॅक्टर खूप मोठा आहे, ते म्हणत आहे की घरी जास्त त्रास होतो आहे, हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ द टाईम पेशंट व्यस्त असतो, त्यामुळे त्यांना हे सगळं समजत नाही। त्यामुळे जर स्ट्रेस फॅक्टर असेल तर आपण त्याच्यासाठी पण एकदा बघायला पाहिजे।
1: जी बिल्कुल। जब हम बात करते हैं कि अगर स्फिंक्टर में कोई प्रॉब्लम है, ऐसे अगर पता चलता है, तो किस तरह से पता चलेगा? क्या क्या टेस्ट्स करने पड़ेंगे? किस तरह से टेस्ट होती है, इस बारे में भी हम बात करते हैं। पहले एक फ़ोन ले लेते हैं। हेलो
3: हेलो।
1: नमस्कार।
3: नमस्कार मैडम। माझं नाव सुजाता राऊत आहे
1: हाँ बोला मैडम।
3: आणि मला
1: तुमच्या जवळ जो रेडिओ सेट आहे ना, त्याचा आवाज कमी करून त्याच्यापासून थोडं दूर येऊन बोला।
3: हो, ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की मला ना ऍसिडिटी आहे आणि आता 3 वगैरे महिने झाले असतील, तर त्यामध्ये असं झालंय की माझ्या डाव्या बाजूला पोटाच्या तिथे दुखतं, म्हणजे असं मुंग्या आल्यासारखं होतं पोटामध्ये आणि असं गोळा होतो आणि थोडं 1 मिनिटासाठी वगैरे असं दुखतं आणि मग थांबून जातं। मग मी डॉक्टरांना, ऍक्च्युली मी डायबिटिक आहे, तर मी डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली, तर सोनोग्राफी ही नॉर्मल झाली, त्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे। मग ते मला का बरं असं दुखतं पोटात?
0: बर, तुम्हाला डाव्या बाजूला जे दुखतो, सोनोग्राफी नॉर्मल आहे आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे।
3: हो
0: अशा वेळी जर मेडिसिननी रिस्पॉन्स आला, देन इट इज इनडायरेक्ट एव्हिडन्स की तुम्हाला ॲसिडिटीमुळे त्रास होत आहे। पण हे त्रास जर कंटिन्यू असेल तर आपण पुढे तपासणी करायला पाहिजे। त्याच्यात एंडोस्कोपी एक महत्त्वाची तपासणी आहे, ते आपण करून बघायला पाहिजे की आपल्याला परसिस्टंट मेडिसिन घेतल्यानंतर पण तिथे का दुखतो आहे।
1: एक और फोन लेते हैं। हेलो।
4: हेलो।
1: हाँ बोलिए।
4: हाँ गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह बोल रहा हूँ, लश्करी बाग नागपुर से। सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है, ये जो एसिडिटी जो है, क्या ये ह्यूमन बींग में मतलब होना एक नेचुरल बात है या अननेचुरल है, मतलब इसको कहा जाएगा? और सर बहुत से लोगों का आपने देखा होगा ऐसी बात करते समय गले में ऐसे खरखर होना, ऐसे मतलब ऐसे करके मतलब बार बार मतलब गला साफ करना, इसका क्या रीजन होता है? मतलब वेदर है या क्या, मतलब सर आप क्या बताएंगे? थैंक यू सर।
0: एसिडिटी होना ये नेचुरल बात तो नहीं है, बट ऑब्वियस है एसिड बनता है पेट में, लेकिन वो डाइजेशन के लिए होता है। अभी जो हमारा लाइफस्टाइल है वो पहले से काफ़ी बदल चुका है। पहले सेडेंटरी लाइफस्टाइल नहीं था, लोगों का मैनुअल वर्क ज़्यादा था, फिजिकल एक्टिविटी ज़्यादा थी, और उनको एसिडिटी के प्रॉब्लम कम से रहते थे। अब लोगों का उल्टा हो गया है, सेडेंटरी लाइफस्टाइल ज़्यादा हो गई, बैठे रहने का काम ज़्यादा है, वर्किंग हार्ड वर्क और फिजिकल एक्टिविटी कम हो गई, उसके कारण रिफ्लक्स सिम्टम्स होते हैं। तो एसिडिटी ये लाइफस्टाइल रिलेटेड प्रॉब्लम है, और अब दिन पे दिन ये बढ़ते जा रहा है क्योंकि लाइफस्टाइल हमारी वैसे होते जा रही है। समर ये क्लाइमेट चेंज होने के कारण थ्रोट में जो डिस्कम्फर्ट होता है, दैट इज़ वी कैन से एलर्जी रिलेटेड हो सकता है, और कभी कभी रिफ्लक्स के कारण भी थ्रोट में डिस्कम्फर्ट होता है।
1: जी, एक और श्रोता है फोन पे। हेलो।
5: हाँ हेलो।
1: बोला।
5: हाँ कधी कधी जेवताना ठसका लागला तर श्वास बंद झाल्यासारखं होऊन जाते, काय कारण असेल?
0: जर जेवण केल्यानंतर ठसका लागत असेल, परत परत लागत असेल, तर डेफिनेटली डॉक्टरला दाखवायला पाहिजे। रिफ्लक्स आल्यामुळे कधी कधी आंबट पाणी श्वासनलिकेमध्ये पण जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटला ठसका लागू शकतो। आणि त्याच्या

0: त्यामुळे जेव्हा आंबट पाणी किंवा रिफ्लक्स होतो तेव्हा ब्रॉन्कोस्पाझममध्ये पेशंट जातो आणि श्वास घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. पण काय कारण आहे, एक्झॅक्टली काय कारण आहे ते बघितल्यानंतरच पेशंटला ट्रीटमेंट देता येतो.
1: जी एक और फोन है. हॅलो.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
2: माझा एक प्रश्न आहे. माझ्या 25-30 वर्षापूर्वी माझ्या परफोरेशनचा ऑपरेशन झाला. आता माझी वय 55 आहे. त्याच्याकरता मला काय प्रिकॉशन घ्यायला आहे? कधी कधी होतो थ्रोटच्या वरती काय मला काळजी घ्या?
0: परफोरेशन कुठे झाला होता? डिओडेनम मध्ये झाला होता की
2: डिओडेनल
0: परफोरेशन झाला म्हणजे तुमचं जीजे किंवा गॅस्ट्रोजेजुनोस्टॉमी असं ऑपरेशन केलं असेल त्यांनी. जर तुम्हाला काही सिम्पटम नाही आहे तर तसं काही घाबरण्यासारखं नाही आहे. कधी कधी थोडीफार ॲसिडिटी होणं इट इज नॉर्मल. पण जर 25-30 वर्ष झाले आहे जर आपल्याला कन्सर्न आहे तर एक एंडोस्कोपी करून बघण्यात काही हरकत नाही आहे.
1: बिलकुल. श्रोताओ, आप सुन रहे हैं अरिहंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपुर. हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन प्रोग्राम और आज हम बातचीत कर रहे हैं गैस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसऑर्डर इस बारे में. हमारे साथ है तज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. अपने सवाल, अपनी शंकाएं आप डॉक्टर दीपेश शर्मा से पूछिए. हमारे फ़ोन नंबर्स हैं 6940067 256 0101 और 2529266. 0712 ये नागपुर का एसटीडी कोड है अगर आप नागपुर बाहर से कॉल कर रहे हैं या अपने मोबाइल से कॉल कर रहे हैं. डॉक्टर शर्मा, सोनोग्राफी के बारे में हमने बात की और एंडोस्कोपी के बारे में कि ये दो जांच हो सकती हैं जिससे हमें पता चल सकता है कि कुछ तो गड़बड़ी है. और किस तरह की जांच करनी पड़ सकती है अगर हमें ये जानना है कि ये जो है एसिडिटी नॉर्मल एसिडिटी है या रिफ्लक्स की वजह से है? और इसके बारे में और बात करते हैं, पहले एक फ़ोन ले लेते हैं. हेलो.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
0: नमस्कार
3: सर. मला एक प्रश्न असा होता, माझ्या आईचं वय 64 वर्ष आहे, तर तिला आहे की नाही कधी कधी सर असं म्हणजे जेवल्यानंतर काही वेळानंतर असं थोड्या थोड्या वेळाने पडत राहते, म्हणजे अन्न असं पाणी पडत राहते सोबत का, म्हणजे जे जेवलेलं आहे ते पण थोडं थोडं असं पडत राहते, तर सर ते कशामुळे असेल?
0: म्हणजे पडत राहते म्हणजे वॉमिटिंग होते का की बाहेर तोंडातून बाहेर निघतो?
3: हा, ते आंबट पाणी सर थोड्या थोड्या वेळाने असं येत राहते, थोडं थोडं असं घुट घुट भर असं.
0: तर ते टिपिकल ऍसिडिटी सारखे रिफ्लक्स सारखे सिम्पटम्स वाटत आहे त्यांना. त्यांचं वजन जर कमी झालं आहे, शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, भूक लागत नाही आहे, अन्न करताना त्रास होतो आहे, तर इमिजिएटली डॉक्टरला दाखवायला पाहिजे. जर नाही तर मग ऍसिडिटी जे मेडिसिन चालू करून एक 15 दिवसांचा ट्रायल बघायला पाहिजे, त्यांनी फायदा किती होतो ते बघायला पाहिजे. फायदा झाला तर मग काही करायची गरज नाही, वी कॅन वेट. जर नाही आहे तर इन दॅट केस ऑल्सो आपल्याला डॉक्टरांना दाखवायला पाहिजे.
1: बिलकुल. एक और फोन ले लेते हैं. हॅलो.
4: हॅलो.
1: नमस्कार.
4: नमस्कार, मी पियुष माडवार बोलतोय. डॉक्टर सर आहेत का?
0: हा डॉक्टर पियुष बोला.
4: मला पीकॅप बद्दल विचारायचं होतं. पीकॅप आता नवीन ऐकलंय, काय रोल आहे?
0: PCAP is a potassium channel opener. It is one of the good drug for acid suppression. And generally PCAP upon GERD sati upon commonly use karto. I personally prefer PCAP in patient who don't respond to PPI.
1: अभी काफी कुछ टेक्निकल बातें हमने सुनी, इसके बारे में भी जानना चाहते हैं हम लोग. पहले एक फोन ले लेते हैं. हेलो.
5: हेलो. गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग सर, मैं रानू बोल रही हूँ.
1: बोलिए.
5: हाँ सर, मेरा प्रश्न ये था कि मुझे जैसे कोई भी तली चीजें खाने या मैदा से बनी कोई भी चीज खाने के बाद मुझे एसिडिटी होने लगती है, बहुत भयानक होती है, तो उस समय मुझे क्या लेना चाहिए? और वैसे मैं ये सारी चीजें अवॉइड करती हूँ, बट सम डे मतलब लगता है कि कभी थोड़ा सा खा लूँ, पर बहुत एसिडिटी होती है, एक भी बर्दाश्त नहीं होता. तब मैं गोलियाँ लूँ कि क्या लूँ, मुझे समझ में नहीं आता.
0: एसिडिटी का ट्रीटमेंट दो तरीके से करते हैं, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन और ड्रग्स. लाइफस्टाइल मॉडिफिकेशन में आप जो भी पदार्थ लेते हैं जिसमें एसिडिटी बढ़ती है उनको हमको अवॉइड करना पड़ता है. जैसे एसिडिक सिट्रस फूड है, चॉकलेट्स है, कॉफ़ी है, टी है, मसाले के पदार्थ है, इनको हमको अवॉइड करना चाहिए. उसी तरह रात को सोने के 3 घंटे पहले खाना खाने के इमिजिएटली बाद सोना नहीं चाहिए, 3 घंटे तक वेट करना चाहिए. सोते समय बेड एंड का जो है कम से कम 4-5 इंच तक ऊपर रखना चाहिए. ये हमारे लाइफस्टाइल और डेली

0: एक्सरसाइज ऑब्वियसली. सो ये लाइफस्टाइल मॉडिफिकेशन है, उसके साथ में ड्रग्स है. ड्रग्स में पीपीआई, H2 रिसेप्टर ब्लॉकर और एंटासिड करके तीन डिफरेंट कैटेगरी, और अभी पीकैब भी आया है. ये मेडिसिन हम देखें एसिड सप्रेशन करके सिम्टम को रिजॉल्व करते हैं. मोस्ट ऑफ द पेशेंट को शॉर्ट टर्म मेडिसिन से फ़ायदा हो गया तो हम धीरे धीरे मेडिसिन को बंद कर देते हैं और लाइफस्टाइल मॉडिफिकेशन कंटिन्यू रखते हैं.
1: जी, एक और फोन है. हेलो,
2: नमस्कार.
1: नमस्कार,
2: नमस्कार.
1: बोला.
2: डॉक्टर साहब, इतना ऐसा कि मला ना म्हणजे रोज रात्री काही तीन चार वाजताना म्हणजे दात जो देतो आणि पूर्णपणे पित्त ज्याला आपण म्हणतो ना ऍक्च्युली ते का होत असते ना, त्याचा बेस्ट उपाय काय?
0: जनरली ॲसिडिटीमध्ये नॉक्चर्नल ॲसिड ब्रेक थ्रो म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे. मॅक्झिमम पेशंटला ॲसिडिटी रात्रीच्या वेळी ॲसिड जास्त बनतो आणि सकाळच्या अर्ली मॉर्निंग आणि मॉर्निंगच्या वेळेड ॲसिड रिफ्लक्स सिमटम्स भेटतात. तर अशा वेळी जर आपल्याला सिग्निफिकंट सिमटम्स आहे आणि लाईफस्टाईल डिस्टर्ब होत असेल तर आपल्याला मेडिसिन चालू करायला पाहिजे आणि देन वी शूड प्रोसीड फर्दर.
1: बिल्कुल, जब हम बात करते हैं कि एसिडिटी बार बार हो रही है तो उसकी जो कान में या गले में जो तकलीफें होती है उसकी वजह से, उसके बारे में हमने बात की. लेकिन क्योंकि एसिड गैस जो अपनी अन्ननलिका है वहाँ से आ रहा है, तो वहाँ पे क्या क्या तकलीफें होती है ये भी जानना ज़रूरी है. लेकिन पहले एक फ़ोन लेते हैं. हेलो,
3: हेलो. नमस्कार मैडम.
1: नमस्कार, बोला.
3: नमस्कार सर.
0: नमस्कार.
3: हेलो.
1: हाँ, बोला. विचार, आपला प्रश्न ऐकताय डॉक्टर साहेब.
3: यस यस यस. सर, प्रथमतः तुम्हीच आमच्या ताईंचं ऑपरेशन केलं होतं, आज त्या खूप चांगल्या आहेत, धन्यवाद. मला एक विचारायचं होतं सर की हे ऍसिड ऍसिडिटी मध्ये जेवणामध्ये काय करायला पाहिजे आणि काय खायला पाहिजे आणि नाही खायला पाहिजे, काय सल्ला द्याल सर तुम्ही?
0: ऍसिडिटी ऍक्च्युली मी आता जस्ट बोललो एका पेशंटला. ऍसिडिटी करणारे काही पदार्थ असतात ते आपल्याला अवॉइड करायचे असतात, ते आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये करतो. जसं तिखट, तेलकट, सिट्रस फ्रूड फ्रूट्स आणि कंटेंट असणारे पदार्थ, त्याच्यानंतर चॉकलेट्स, एक्सेसिव टी, एक्सेसिव कॉफी, जसं स्मोकिंग आणि अल्कोहोल असेल ते, हे सगळे बंद करायला पाहिजे. आणि रेग्युलर एक्सरसाइज आणि झोपताना बेड हेड एंडचं बेडचं जे आहे 4 इंचनी वरती करायचं आणि इमिजिएटली जेवण केल्यानंतर झोपायचं नाही.
1: एक और फोन है. हॅलो.
4: हॅलो,
1: नमस्कार.
4: नमस्कार मॅडम, नागपूरनं बोलतो, गजानन. ऍक्च्युली माझं गाल बटर काढलेलं आहे, त्याच्या रिलेटेड मला काय काळजी घेतली पाहिजे ऍसिडिटी रिलेटेड, ते थोडं विचारायचं होतं.
0: गॉल ब्लॅडर काढल्यानंतर मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये पित्त जे आहे ते डिओडेनममध्ये जमा होतो आणि त्याच्यामुळे बरेच पेशंटला सम डायजेस्टिव्ह इश्यू होतात. तर अशा वेळी जनरली मॅक्झिमम लोकांमध्ये पहिले 4 ते 6 महिने पोस्ट सर्जरी थोडासा डिस्टर्बन्स होतो, डायजेशनमध्ये इश्यू होतो, बट ओवर द पिरियड ऑफ टाइम बॉडी ॲडजस्ट करते आणि हळूहळू पेशंटचं डायजेशन नॉर्मल होतो. 3 to 5% पेशंटमध्ये क्रॉनिक ॲसिडिटीचा आणि रिफ्लक्सचा प्रॉब्लेम होतो, पण नंबर इज व्हेरी लेस. आणि अशा वेळी मग जे आपण बाकीच्या पेशंटला जे ॲडवाईस सांगतो सेम ॲडवाईस आपण फॉलो करायचे. त्याच्यात फॅटी फूड ट्राय टू अवॉइड, दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
1: लाईफस्टाईल चेंजेस ज्याला म्हणतो आपण ते करायला लागतील. आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
5: हा मॅडम, मला डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता की ऍसिडिटी ऍसिडिटी म्हणजे एक्झॅक्ट ऍसिडिटी म्हणजे ही फळापासून निर्माण होणारी जी ऍसिडिटी आहे, जसं संत्र, लिंबू हे ऍसिडिक नेचरचे फळ आहेत, तर याचं सेवन केल्याने ऍसिडिटी वाढते का?
0: हा, ज्या ज्या पदार्थामध्ये सिट्रस असतो म्हणजे आंबट, त्याची लिस्ट खूप मोठी आहे, पण आंबट पदार्थनी ऍसिडिटी वाढते, आपण हे लक्षात ठेवू शकतो.
1: बिलकुल. हम ये भी जानना चाहेंगे की क्या तकलीफें होती है जो अन्ननलिका है उसमें जब बार बार रिफ्लक्स होता है.
0: करेक्ट. सो अगर बार बार एसिडिटी के कारण अगर रिफ्लक्स होता है तो खाने की नली में उसके कारण जख्म होते हैं.
1: अच्छा.
0: जख्म होने के बाद में धीरे धीरे जब वो हील होता है तो वहाँ पे सिकुड़न तैयार हो जाती है, जिसको हम स्ट्रिक्चर बोलते हैं. उसके कारण खाना नीचे उतरने में तकलीफ हो जाती है. दैट इज वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टेंट. कुछ लोगों में रिफ्लक्स होने के कारण बैरेट इसोफेगस नाम का एक बीमारी होता है. बैरेट इसोफेगस में नीचे का नली का नीचे का जो हिस्सा है वहाँ पे जो प्रोटेक्टिव लेयर्स होती है इसोफेगस की अंदर की, वो स्टमक के लेयर से रिप्लेस होती है. और ये जो बैरेट इसोफेगस है इसमें 1 to 2% बहुत मिनिमम नंबर

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत.

बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं. चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलं होतं टाईमपास या चित्रपटासाठी. यानंतर ऐकूयात अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांची ही गीतरचना. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली आहे मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी.

मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातलं हे गीत होतं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं. विश्वजीत जोशी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अविनाश विश्वजीत यांनी. यानंतर ऐकूया द गबाई अरेच्चा या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत. गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीतकार अजय अतुल.

शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता संपीत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 10:50 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना ऐका. धनश्री अमृत निमजे ही 26 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. हिला हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषा येतात. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अमृत तुकाराम निमजे, प्लॉट नंबर 101, सोमनाथ पॅलेस, तायवाडे नगर, किंवा पोलीस स्टेशन बेलतरोडी इथं संपर्क साधावा. साजिद खान मोठा ताजबाग दर्गा सक्करदरा येथून 44 वर्षांचे हे गृहस्थ बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 7 इंच, मजबूत बांधा, सावळा रंग, चेहरा लांब असून यांच्या छातीवर उर्दूमध्ये सातका हे नाव गोंदवलेलं आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा इथं संपर्क साधावा. करिश्मा फुगनलाल दमाहे ही 28 वर्षांची तरुणी राहत्या घरून निघून गेली आहे. हिच्यासोबत हिची 1.5 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता गोपाल यादव, ली मेरिडियन हॉटेलच्या जवळ, नवीन बांधकाम खापरी, किंवा पोलीस स्टेशन बेलतोरडी इथं संपर्क साधावा. साक्षी राकेश मेश्राम ही 18 वर्षांची तरुणी 22 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातर, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता राखी राकेश मेश्राम, पोल क्रमांक 81, रॉय क्लिनिकजवळ, 12 खोली, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. नवीना संजय अवथे ही 22 वर्षांची तरुणी आपल्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदवलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळवण्यासाठी पत्ता संजय बाबूलाल अवधे, राहणार जय भीम चौक, हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. मोहम्मद अशरफ गाझी हे 42 वर्षांचे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पत्नीला कळवण्यासाठी पत्ता नुसरत बानो मोहम्मद

अशरफ गाझी अन्सारी नगर लाल बिल्डिंगच्या जवळ मोमिनपुरा नागपूर किंवा पोलीस स्टेशन तहसील इथं संपर्क साधावा. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षांचे गृहस्थ 16 फेब्रुवारी 2026 पासून राहत्या घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत. यांच्या डाव्या हाताला आणि पायाला जुन्या जखमांची खूण आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास पत्नीला कळवण्यासाठी पत्ता: ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथं संपर्क साधावा. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 4 फूट 8 इंच, सडपातळ बांधा, काळा रंग असून चेहरा लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता: खुशबू पवन भारती, प्लॉट क्रमांक 2, पारडी भवानी मंदिर, पोलीस स्टेशन पारडी किंवा पोलीस स्टेशन कपिल नगर इथं संपर्क साधावा. वैदेही महेंद्र मेश्राम ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. हिच्या हनवटीवर तीळ आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता: महेंद्र नामदेव मेश्राम, प्लॉट नंबर 5, लक्ष्मी लॉनच्या मागे, जरीपटका, नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. कविता जगन्नाथराव राहणार प्लॉट नंबर 213 ही 42 वर्षांची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट 1 इंच, बांधा साधारण, रंग सावळा असून चेहरा गोल आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता: कमलेश जगन्नाथराव, प्लॉट नंबर 213, चौकसे कॉलनी, तिरपुडे हॉस्पिटलजवळ किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता जाणून घेऊयात रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना. वन 2792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळी येईल. 12:50 येणारी 03252 दानापूर स्पेशल नियोजित वेळेच्या 10:18 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12967 जयपूर एक्सप्रेस 11:10 नियोजित वेळी. 10:30 येणारी 01001 लोकमान्य टिळक टर्मिनल सुपरफास्ट स्पेशल नियोजित वेळेच्या 44 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12809 हावरा मेल 11:20 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:30 12626 केरला एक्सप्रेस 11:50 20825 वंदे भारत 12:05 15293 अमृत भारत 12:35 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येतील. 1:25 येणारी 22511 कर्मभूमी एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 11:35 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12:55 येणारी 12409 गोंडवना एक्सप्रेस 10 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:10 12879 लोकमान्य टिळक टर्मिनल सुपरफास्ट एक्सप्रेस 1:40 आपल्या नियोजित वेळी. 12:10 येणारी 03251 दानापूर सुपरफास्ट स्पेशल 1:30 उशिरा.

1:20 येणारी 1:08:09 शालिमार एक्सप्रेस 26 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 1:26:21 तामिळनाडू एक्सप्रेस 1:50 आपल्या नियोजित वेळी येईल. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना ऐकल्यात. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 40.7 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 2.4 अंशानं कमी, तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 1 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात पाऊस मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 41 आणि किमान 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर 11 वाजलेले आहेत. ऐकूयात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार, आपल्याला शिकायला गप्पा ऐकवायला आपल्याला छान छान गाणी. आजचा गाता रहे मेरा दिल घेऊन आले आहे मी कल्याणी. आज 3 जून आणि आज असतो जागतिक सायकल दिवस. चला तर मग या जागतिक सायकल दिवसाच्या निमित्तानं सायकल चालवणं याच्याबद्दल थोडीशी बातचीत करूयात आणि ऐकूयात छान सुंदरशी काही मराठी गाणी.

मानवाला चाकाचा शोध लागला आणि त्याला गती मिळाली. त्याच्या एकंदरच जीवनात ही गती चाकामुळे अधिकाधिक वाढली. सायकल म्हणजेच बायसिकल म्हणजे दोन चाकी. या दोन चाकीवर स्वार होऊन जेव्हा आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागी जायला लागलो, जायला शिकलो, ह्याचा वापर आपण करायला लागलो, तेव्हा चालण्याचे कष्ट तर कमी झालेच, पण एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा वेळसुद्धा कमी झाला. तंत्रज्ञानाची ना एक खूप गंमत आहे बघा. दररोज नवीन तंत्रज्ञान आपल्याला मिळतं आणि जसजसं नवनवं तंत्रज्ञान येत जातं ना, तसतसं जुनं तंत्रज्ञान मागे पडत जातं, संपत जातं, त्याचा उपयोग आपण करणं थांबवून देतो. पण सायकल त्याला अपवाद आहे. म्हणजे सायकलचा शोध लागल्यानंतर, म्हणजेच या पहिल्या दुचाकीचा शोध लागल्यानंतर, त्याच्यात नवीन तंत्रज्ञानानं अनेक प्रकारे भर टाकली, त्याची गती वाढली, त्याच्यामध्ये मोटर येऊन त्या सायकलची स्कूटर झाली. पण तरीही सायकल मात्र कालबाह्य अजूनही झालेली नाही आहे, हो ना? आपण सगळ्यांनी कधी ना कधी सायकल नक्कीच चालवलेली आहे. त्या आठवणीसुद्धा थोड्याशा जाग्या करूयात. पहिल्या ऐकूयात हे छानसं गाणं.

काय मग, आठवलं का तुम्ही सायकल चालवायला कधी शिकलात, कसे शिकलात? आपला सायकलचा तोल सांभाळत हळूहळू सायकलवर स्वार व्हायचं. वेग आणि तोल यांचा ताळमेळ जमला की सायकल चालवायला आली. बोलायला सोपं वाटतं, पण तेवढं सोपं नक्कीच नाही. मनात कुठेतरी भीती असते, पण तरीही जिद्दीनी सायकल चालवायला शिकणं ही एक गंमत असते, आणि आपल्यातल्या प्रत्येकानं ती गंमत अनुभवलेली आहे. कधी ना कधी सायकल चालवलेली सुद्धा आहे. सायकल चालवताना पडायचं, गुडघे कोपरं ठेचकळायची, आणि तरीही जिद्दीनी पुन्हा उठून उभं राहायचं. आणि मग एकदा का सायकल चालवायला आलं की मग त्या सायकलवर स्वार होऊन वेगानं इकडनं तिकडं जाण्यात काही मजाच वेगळी. आपल्यातली बहुतेक मंडळी शाळेमध्ये नक्कीच सायकलनं गेलेली आहोत, हो की नाही? एक तर काळ असा होता की घरी सायकल असणं हे सुद्धा लक्झरी मानलं जायचं, पण मग हळूहळू घरोघरी सायकल दिसू लागली. शाळा, कॉलेज, ऑफिस कुठंही जायचं असलं तरी सायकल हे एकच वाहन असायचं. आज त्याची गरज, त्याची उपयुक्तता बदललेली जरूर आहे, पण सायकल अजूनही कालबाह्य झालेली नाहीच आहे. ती घराघरांमध्ये दिसते, चालवली सुद्धा जाते, हो की नाही?

श्रोते हो, सायकलचा शोध लागून अनेक दशकं उलटली. तिच्या स्वरूपातही अनेक बदल झाले. म्हणजे अगदी सुरुवातीला लाकडी असलेली ही सायकल आता लोखंडाची, स्टीलची, आता फायबरची सुद्धा बनू लागली. सायकलच्या उपयोगितेमध्ये पण खूप बदल झाले. पूर्वी अगदी दळणवळणाचं साधन असलेली सायकल आता अनेक ठिकाणी, म्हणजे नुसत्या दळणवळणासाठी नाही तर एक्सरसाइज करण्यासाठी, आवड म्हणून, अशा अनेक प्रकारांनी वापरल्या जाते आहे. अगदी लहान मुलं गंमत म्हणून सायकल चालवतात, मजा म्हणून सायकल चालवतात, तर काही मोठी माणसं अजूनही कामासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला सोय म्हणून सायकल वापरतात. अनेक ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीनं सायकल चालवा असं सांगितलं जातं, किंबहुना अनेक ठिकाणी तर सायकलच वापरली पाहिजे अशी सक्तीसुद्धा केली जाते. सायकल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उपयुक्त आहे, नाही का? याबद्दलही विचार करूयात. पहिले ऐकूयात छानसं गाणं.

सायकल चालवणे म्हणजेच सायक्लिंग हे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उपायकारक मानलं जातं, कारण ह्याच्यात कुठल्याच इंधनाची गरज नसते, त्यामुळे इंधन जळण्यापासून जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो तयार होणार नाही. तसंच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा सायक्लिंग म्हणजे सायकल चालवणं हा अत्यंत उपायकारक असा व्यायाम आहे. चला तर मग आजच्या जागतिक सायकल दिनाच्या दिवशी सायक्लिंगला सुरुवात करायची असेल तर नक्की करा. जर अडगळीत कुठे एखादी सायकल पडली असेल तर ती दुरुस्त करून आणा आणि ताबडतोब सायकल चालवायला सुरुवात करा. पर्यावरणासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा.

आजच्या जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं सर्व सायकल वीरांना पुन्हा एकदा अभिवादन करूयात आणि आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम इथेच संपवूयात. कल्याणीला द्या रजा. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर ऐकूया कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन आहे सुवर्णा पाटील यांचं आणि सादरकर्त्या आहेत मोनाली शेंडे. नमस्कार श्रोते हो, गीतांजली कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सुवर्णा पाटील मनपूर्वक स्वागत करते.

श्रोते हो, बघता बघता आपल्या सर्वांचा लाडका मे महिना संपला. सगळ्यांचेच हे दिवस अतिशय धामधुमीत, गडबडीत आणि आनंदात गेले असणार, कारण नेहमीच्या धावपळीपेक्षा थोड्या फुरसतीचे, चवडीचे असे हे दिवस होते. या मे महिन्यात वर्षभरापेक्षा थोडं का होईना वेगळं रुटीन आपलं असतं. फारशी चिंता टेन्शन न घेता सगळेजण सोबत राहतात. श्रोते हो, मे महिना संपलाय आणि जून महिन्याला आता सुरुवातही झाली, पण या जून महिन्यात अनेक गोडगोड आठवणी आपल्यासोबत आहेत, त्यामुळे मनात कुठेतरी आगळं वेगळं सुख, शांती, समाधान आहे. कसा आहे तुमचा अनुभव? हा मे महिना, ही उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही कशी साजरी केली ते नक्की आठवा. रसिक श्रोते हो, जून महिन्याचा पहिला दिवस अर्थात 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून घोषित केला आहे. श्रोते हो, आई वडील म्हणजे आपल्या आयुष्याची पहिली शाळा, पहिली प्रेरणा आणि भरभक्कम आधार, मायेची सावली देणारा उबदार स्पर्श. जगातील सर्व पालकांना त्यांच्या प्रेम, त्याग, ममत्व, वात्सल्य अशा सर्व गुणांनी समर्पित असणाऱ्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक पालक दिन साजरा होत असतो. श्रोते हो, असं म्हणतात की देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणूनच त्यानं आपल्या आईवडिलांना निर्माण केलं. कोणत्याही मुलांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे कष्ट, त्यांचा मूक त्याग, निस्वार्थ प्रेम दडलेलं असतं. बोट धरून चालायला शिकवणारे, पडल्यावर उभं राहण्याला आधार देणारे, वेळोवेळी मायेनं समजावणारे तेच हे पालक. आज मात्र धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण त्यांच्यासोबत खरोखर किती वेळ घालवतो? त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी तरी करतो का? त्यांना महागड्या भेटी देण्याऐवजी 2-4 मायेचे शब्द, योग्य सन्मान, आदर, थोडासा वेळ देणं अधिक महत्वाचं आहे. तेव्हा नक्की आपल्या पालकांसाठी थोडासा वेळ काढा. श्रोते हो, तुम्हा सर्वांना जागतिक पालक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

श्रोते हो, आपल्या सर्वांची बालपणातली मैत्रीण कोणती असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर आपण सारेजण क्षणभर गोंधळात पडाल. नक्की कोणाचं नाव सांगायचं हे ठरवण्यासाठी काही वेळ काही मिनिटं तर नक्कीच लागतील. पण याचंच उत्तर मात्र आपल्यापैकी काही जणांना अगदी बरोबर ठाऊक आहे, ते माहीतही असेल, ते म्हणजे आपली सायकल. रसिक हो, नुकताच मे महिना संपलाय. अनेकांनी लहानपणी शर्यत लावून सायकल चालवली असणार, आपल्या भावंडांना देखील मागच्या सीटवर बसून मोठा फेरफटका मारला असणार. बरोबर ना? पटतंय का तुम्हाला? श्रोते हो, आजही आपल्यापैकी कित्येक जण सायकल प्रेमी आहेत, जे नियमित सकाळ सकाळी सायकलवर स्वार होऊन फिरून येत असतील. रसिक हो, सायकल म्हणजे फक्त दोन चाकी वाहन इतकंच मर्यादित नसून निरोगी आयुष्य, स्वच्छ पर्यावरण आणि साधेपणाचं एक सुंदर प्रतीक आहे. श्रोते हो, सायकल चालवल्यामुळं शरीर तंदुरुस्त राहतं, प्रदूषण कमी होतं, वाहतुकीच्या समस्या देखील काही प्रमाणात कमी होतात. रसिक श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघानं 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून घोषित केला आहे. पर्यावरण रक्षण, आरोग्यदायी जीवनशैली आणि इंधन बचतीसाठी हा दिवस साजरा होतो. चला तर आपण सारे मिळून सायकलच्या वापराला प्रोत्साहन देऊया.

श्रोतेहो, उन्हाळा, हिवाळा आणि पुन्हा पावसाळा हे सृष्टीचक्र ऋतूचक्र अगदी ठरलेलं आहे. जून महिना सुरू झाला की आता मान्सून केरळच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला. तिथून त्याची पुढे वाटचाल या अमुक दिशेनं सुरू आहे अशा अनेक बातम्या आपल्या कानी येतात आणि आपणही सुखावतो. आपल्या लाडक्या पावसाची, पहिल्या पावसाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहतो. श्रोतेहो, ऊन, पाऊस, वारा हे पर्यावरणाचे मुख्य घटक. दिवसेंदिवस प्रदूषण मात्र भयंकर वाढतंय. सगळीकडे मोठमोठ्या इमारती, रस्ते, मोठ्या वेगानं जाणाऱ्या गाड्या, मोठमोठे कारखाने, भरमसाठ वृक्षतोड यामुळे निसर्गाचं संतुलन मात्र धोक्यात आलं आहे. दिवसेंदिवस पावसाचं प्रमाणही कमी होत चाललं आहे, किंवा पाऊस जरी भरपूर आला तरीही सारं पाणी क्षणार्धात वाहून जातं, ते जमिनीत काही मुरत नाही. श्रोतेहो, सिमेंटचे रस्ते, प्लास्टिकचा भरमसाठ वापर, अनेक जंगलं, मोठी झाडं तोडून तिथं मानवी वसाहती निर्माण होताना आपण पाहतो. खरंच याचा परिणाम देखील मोठा गंभीर आहे. आपल्या साऱ्यांना या गोष्टींवर वेळीच आळा घालता यायला हवा. श्रोतेहो, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणं, पृथ्वीला, या वसुंधरेला प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न करणं हाच 5 जून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. श्रोतेहो, ही पृथ्वी, ही वसुंधरा, ही अवनी आपली गरज नक्कीच पूर्ण करते, मात्र हव्यास नाही एवढं नक्कीच लक्षात ठेवूया. चला तर या निमित्तानं झाडं लावूया, ती जगवूया आणि आपली हिरवाई अखंड टिकवूया.

श्रोतेहो, उगवणारा प्रत्येक दिवस खूप सुंदर असतो. आपणही मोठ्या प्रसन्नतेनं आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करतो, ठरलेली सारी कामं अगदी वेळेत पूर्ण करतो आणि त्यानंतर आपल्यातली ऊर्जा पुन्हा निर्माण होण्यासाठी, ती टिकवण्यासाठी मधल्या वेळी किंवा सकाळी संध्याकाळी काही ना काही खातो, आहार घेतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. श्रोतेहो, आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपण विविध रसांनी युक्त आहाराचं सेवन करतो. रसिकजन हो, आपल्या आहाराचा संबंध हा थेट आपल्या आरोग्यासोबत आहे. अन्न तयार करताना, स्वयंपाक करताना, साठवताना, खाताना स्वच्छतेचे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. दूषित अन्नामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. आजच्या धावपळीच्या युगात तर फास्ट फूड, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचं सेवन करणं या गोष्टींचं प्रमाण वाढतच चाललंय. श्रोतेहो, घरगुती ताजं आणि पौष्टिक रुचकर अन्न खाणं, आहार घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. रसिक हो, 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा होत असतो. सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न प्रत्येकापर्यंत पोहोचावं याबाबत जनजागृती करणं हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. चला तर कोणतंही अन्न वाया जाऊ न देता त्या अन्नाचा आदर करूया. रोज ताजं आणि गरमागरम जेवण करूया. योग्य प्रमाणातच स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन होतं सुवर्णा पाटील यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, थोड्या वेळातच म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल, जे आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यात 12 वाजता आपण ऐकू शकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दुपारी 12 वाजल्यापासून आपण ऐकणार आहात आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं प्रसारण.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं, फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला, आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केली.
0: वा.
2: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: वा, छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः

0: कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे. इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच. पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागते ते सामान घेणे आणि सुटणे. कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत
1: आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बसमधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोदपासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल. आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
2: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
1: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
2: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्री, ते काय सांगाल?
0: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
2: अच्छा,
0: तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
2: अच्छा,
0: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचं त्याआधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते आहेत ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
2: बरोबर.
0: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
2: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
0: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथे ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
2: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते.
0: हो,
2: तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता.
0: हो,
2: हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
1: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा अॅलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा

0: माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
0: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो तो एक ठेवला होता. आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची. सुरुवात
0: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
0: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय. तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तर तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार.

0: नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप.
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया आहे.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काय अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळं 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे जिथे जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या त्याचे ब्रेक त्याचे गिअर मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे ही कुठून आणली तुम्ही काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला 4-5 मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली
2: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले. कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. मग आमची सायकल त्यांच्या मुलांनीच आत नेली आणि आमच्या दोघींचे पाय धु आमच्या गळ्यात माळ घाल इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटस गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पणची पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे. ती जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकलिंग.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचं की आत्ता ठेवा. तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक, म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः, म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही, केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप, स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते. आम्ही तेच वापरतो, कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाही.

0: पाहिजे ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो. तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं. पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आईये. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगले हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो. तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असा स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटते. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे

0: वेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालं. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनाला एवढं महत्व आहे हे पाहतोय आणि खूप दिवसाने आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात अत्यंत उत्साही. जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत मंदिर आहेत त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली डायरेक्ट जायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते आणि असा सायकल

0: प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको आता पुढे झालं आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या महिलांना काय संदेश द्याल काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट कारण मी स्वतः सायकल चालवते म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
0: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य, अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह, करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती.

त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर

होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानीसुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण, महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या तर त्या
स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस

0: घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी कर्णकौस्तुप, लेखन शैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र जे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात.

पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर DG परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित

स्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: बातमी केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या

0: सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉ गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केला आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात महादेव गीत आज आपण ऐकणार आहोत. कलाकार आहेत सिंधुताई खडसे आणि सहकारी.
2: शिव शंकर राजा देवा दाडू कोण्याती गा देवा तुझ्या बेटे

ಜ್ಞಾನ ಶಿವಶಂಕರ ರಾಜ ಅನತ್ಸವ ಸಟ ದೋಗ ದೇವ ಸಂಬಡು

ಕರಿ ಥಟೇನ ಶಿವ ಕಲಾಶಿನಾಥ ಧರ್ತರಿ ಚೀ ಕಲಿ ವಾಟಿಗಾ

ರಘುನ ನಿರಾಕಾರ ನರೇ ಅನ ಶಿವ ಕೈಲಾಸ ಕಾತಿನ

देवा तुझ्या वाटे नरे शिव कैलाशनाथा मायले की दोग्या

0: सिंधुताई खडसे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात महादेव गीत आताच आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कशा पद्धतीनं घ्यावा या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या शेताची पाहणी करून घ्यावी। जमिनीच्या प्रकारानुसार जसं जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शेताचे विभाग करावे। या प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा। नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा आहे त्या जागेवरील काडी कचरा आपण बाजूला करून टाकावा आणि साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा जमिनीत करावा। खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती जी आहे ती आपण गोळा करावी। अशा रीतीनं आवश्यकतेनुसार 5 ते 10 ठिकाणी माती एकत्र करावी आणि त्यामधून 1/2 किलो प्रातिनिधिक मातीचा नमुना हा आपण परीक्षणासाठी पाठवावा। सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर खड्ड्याच्या 1 इंच जाडीच्या कडा या आपण लाकडी कमचीनं प्रथम खरडून काढावी। नंतर जमा झालेली माती ही काढून टाकावी। त्यानंतर पुन्हा 1 इंच जाडीचा मातीचा थर हा लाकडी कमचीनं काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा आणि तो पाठवावा। शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या की आपल्या शेतामध्ये ज्वारी, भात, भुईमूग, गहू यासारखी पिकं असतील तर मातीचा नमुना घेत असताना तो साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा। आपल्या शेतात कपाशी, ऊस, केळी यासारख्या

0: पिकांची लागवड होणार असेल तर आपण मातीचा नमुना घेताना 30 सेंटीमीटर खोलीमधून घ्यावा. फळझाडं जर आपल्याकडे असतील तर फळझाडांच्या बुंध्यापासून साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर सोडून बाहेरच्या परिघामधून 30 सेंटीमीटर जमिनीच्या खोलीमधून मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा असतो. शेतकऱ्यांकडून मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेत पाठवायचा असेल तर प्रत्येक नमुन्यासोबत माहिती आपल्याला पाठवायची असते. त्यामध्ये आपण आपलं नाव, पत्ता, शेताचा सर्वे नंबर, मागील हंगामात आपण कुठल्या प्रकारची पिकं घेतली आहेत, येणाऱ्या हंगामात आपल्याला कुठल्या प्रकारची पिकं घ्यायची आहेत, तर ही सर्व माहिती मातीच्या नमुन्यासह त्याचं शुल्क भरून आपल्याला प्रयोगशाळेत पाठवता येईल. आपल्याला ठाऊक आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे, तर अशा ठिकाणी आपण आवश्यक माहितीसह मातीचा नमुना हा परीक्षणासाठी पाठवावा. अशा रीतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी कळवल्याप्रमाणे आपण माती परीक्षणासाठी मातीचा नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवूया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी
2: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
2: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
2: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
2: आणि शनिवार रविवार रात्री 7:30 वाजून कार्यक्रम माझं घर माझं वावर.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची. हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
0: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
0: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
1: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
2: कार्यक्रम गोकुळ.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची, जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते, जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं, तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल.

0: तर ती टेस्ट महत्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईड, थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जवळ, पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं, FSH म्हणून जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी, स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत. त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो. हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो, कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोत्या. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि

0: झाडांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिक पैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिका मधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरीनयुक्त प्लास्टिकमुळे बिस्फेनॉल ए आणि थॅलेट्स सारखी हानिकारक रसायने मातीत आणि भूगर्भातील पाण्यात मिसळतात. यामुळे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. आता ह्या संकटाचा सामना कसा करावा, तर त्याच्यासाठी वापरा आणि फेकून द्या ह्या पद्धतीकडून चक्रीय अर्थव्यवस्थेकडे म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीकडे वळणे आवश्यक आहे.
1: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. दिल्ली के मालवीय नगर स्थित एक होटल में भीषण आग लगने से 21 लोगों की मौत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दुर्घटना पर दुख व्यक्त किया. प्रत्येक मृतक के परिजन को 2-2 लाख रुपए के अनुग्रह राशि देने की घोषणा. पश्चिम बंगाल विधानसभा से निष्कासित विधायक ऋतव्रता बनर्जी के लगभग 60 विधायकों के समर्थन का दावा करने के बाद तृणमूल कांग्रेस में उथल पुथल मची. सर्वोच्च न्यायालय ने अरावली पर्वत श्रृंखला के परिभाषा के पुनर्विचार के लिए उच्च स्तरीय विशेषज्ञ समिति का गठन किया. कांग्रेस के वरिष्ठ नेता डीके शिवकुमार अब से कुछ देर में कर्नाटक के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे. भारत सौर ऊर्जा विकास के मामले में विश्व का दूसरा सबसे बड़ा बाजार बना. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वृद्धि में अमेरिका को पीछे छोड़ा. और इंडोनेशिया ओपन बैडमिंटन में एचएस प्रणय और आयुष शेट्टी आज पुरुष सिंगल्स मैच खेलेंगे. अब समाचार विस्तार से. राष्ट्रीय राजधानी दिल्ली के मालवीय नगर स्थित एक होटल में आग लगने की घटना में 21 लोगों की मौत हो गई है. दक्षिण दिल्ली के पुलिस उपायुक्त अनंत मित्तल ने बताया कि 8 दमकल कर्मियों की मदद से आग पर काबू पा लिया गया है. एक रिपोर्ट.
3: दिल्ली के मालवीय नगर में आज सुबह करीब 9 बजे एक होटल में भीषण आग लग गई.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ गणेश तानवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त

केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहा.

0: बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. नमस्कार.

0: नमस्कार, श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 304 अंकांची घसरण झाली आणि तो 74,346 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 23,406 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शौनक अभिषेकी यांचं गायन राग पुरिया. विलंबित ख्याल एकतालामध्ये मायरी मैको, द्रुत ख्याल एकतालातच आहे. सुनरी आरी आज त्यांना तबला साथ विकास पुरंदरे, संवादिनी उदय कुलकर्णी, राग मारवा कलाकार शौनक अभिषेकी.

श्रोते हो, आत्ताचा आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शौनक अभिषेकी यांचं गायन ऐकलं, राग पुरिया. त्यांना तबला संगत विकास पुरंदरे यांची होती आणि संवादिनीची साथ उदय कुलकर्णी यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून, न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲप सही

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीयेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर.

0: द्याला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीचं लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत आणि मग ते होत गेलं पुढे. व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असा काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो. त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये, पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात, तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय, तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग

0: तो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते, किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे.
0: हा, तो एक ते
1: हा
0: एक पॅरामीटर
1: पर्स्पेक्टिव्ह
0: असतं.
1: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते. आणि
0: बरोबर.
1: ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो.
0: बरोबर.
1: तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
0: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केलंय वगैरे, असं असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच, काय म्हणतो, बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं. आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना, ह्यावर मी ट्रोलिंग याचच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. असं मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो, सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत, म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. हा, पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
1: अच्छा. पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोकं लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
0: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाही आहे, की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय, खूप चांगलं पॅरामीटर आहे
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला
0: ते.
1: मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय
0: येस,
1: त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे. जसं
0: ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट, त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत, सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते.
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर. मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला
0: येस,
1: खूप आवडेल.
0: सो हे खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले, की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला, तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे, ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं, ठीक आहे. सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात, माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो, कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल, काय म्हणतो आपण त्याला, बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे, प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे, पण अशी 1-2 नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोर करायचे आहेत, नंतर एस एल बाय

0: टप आहेत, कमाल आहेत ते. म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं, इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोर करायचं राहिलं. आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: वा, हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच
0: नाही,
1: खूप वेगळे विषय
0: बरोबर आहे.
1: हाताळणारे आहेत.
0: हां,
1: जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं, पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे.
1: बिल्कुल.
0: जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हां, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपटांमध्ये. अरे हां, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, हे ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिल्कुल.
0: हा, आणि ते लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो
1: अगदी.
0: मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, सो मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हां, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अधून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात है.
0: येस.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. 3-4 ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा तिला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की 3-4 ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाहीये, तिथे तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते 1 ओळ 2 ओळ 3 ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरी आहे, डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय मला.

एआय कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की एआय हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतं प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जुळवायला जाणार, ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत एआय. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण कलेत म्हण प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकेत जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने

0: पण कवितेत म्हण कलेत म्हण प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. तर कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते मग जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की एआयने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि एआयचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहे, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्वेंचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार,
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला एआय ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: yes, exactly,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी, पण जर आपल्या भावनात जर एआय मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्यानं जगलेला तसा तसा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवला आहे किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय. मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे, जे मॅजिकल रिअलिझमवर

0: डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिलकुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी. माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या बात आहे. मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युववाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता, रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेव असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा, सोपं सुटसुटीत. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायचे असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्या सोबत शेअर केला. आज तुम्ही आलात आणि आमच्या सोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुमचेही खूप खूप आभार.
1: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युववाणी कार्यक्रमाच्या

रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आरोप लगाया है। राष्ट्रीय राजधानी दिल्ली के मालवीय नगर में एक होटल में आग लगने से 21 लोगों की मौत हो गई। आग पर काबू पा लिया गया है। मुख्यमंत्री रेखा गुप्ता ने कहा है कि स्थिति पर कड़ी नजर रखी जा रही है। शहरी विकास मंत्री आशीष सूद ने कहा कि लापरवाही करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन और गृह मंत्री अमित शाह ने हादसे पर दुख व्यक्त किया है। श्री मोदी ने प्रत्येक मृतक के परिजन को प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष से 2-2 लाख रुपए तथा घायलों को 50,000 रुपए की अनुग्रह राशि दिए जाने की घोषणा की है। भारत में अमरीका के राजदूत सर्जियो गोर ने कहा है कि प्रस्तावित भारत अमरीका अंतरिम व्यापार समझौते का 99% काम पूरा हो चुका है। मुंबई में उन्होंने कहा कि दोनों देश बाकी बचे मुद्दों को सुलझाने में लगे हैं और उम्मीद है कि समझौता अगले कुछ सप्ताह में अंतिम रूप ले सकता है। इंडोनेशिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के पुरुष सिंगल्स में आयुष शेट्टी प्री क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं। मिक्स डबल्स में रोहन कपूर और ऋत्विका शिवानी गद्दे की भारतीय जोड़ी ने भी प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल। विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर। नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप। आता सविस्तर बातम्या। राज्य सरकारनं मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल केला असून या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे। देशातील 11 राज्यातून शेतमालाची आवक आणि सुमारे 4 लाख मेट्रिक टन वार्षिक उलाढाल यामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा दर्जा देण्यात आलाय। नागपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजारासह कळमना आणि इतर उपबाजारांचा समावेश आहे। इथं कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्य आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडला जाणार आहे। तसंच आंतरराज्यीय ई व्यापाराला चालना मिळणार असून इतर राज्यातील व्यापाऱ्यांनाही थेट व्यापाराची संधी मिळेल। व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील वादांचे 30 दिवसात निवारण करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली। या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षाकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान यवतमाळ विधान परिषदेसाठी भरलेला आपला अर्ज काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज मागे घेतल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली। येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचा किट तयार करण्यात आलाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहे। या दरम्यान महानगरपालिकेनं झोननिहाय वृक्षारोपणाच्या माध्यमातून 5 लक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष समोर ठेवलं असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली।
3: 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 10 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक एक दिवस ते करू, म्हणजे 8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता, म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार. एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे, सगळ्या

0: त्या सगळ्या घाटांची त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे.
1: या सर्व उपक्रमांमध्ये नगरसेवक, नागरिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी तसंच धार्मिक संस्था देखील सहभागी होणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करूनही त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. थकीत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी करत ही कर्जमाफी केवळ दिखावा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या ATF प्राईस स्टॅबिलायझेशन फंडला मंजुरी दिली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करून विमान वाहतूक क्षेत्रातील सुमारे 77 लाख रोजगार सुरक्षित ठेवण्याचा या निर्णयामागील उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा उद्या 4 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. 11 मे पासून सुरू झालेल्या या वर्गात देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहे. या सहभागींमध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रचारकांचा समावेश असून बहुसंख्य शिक्षार्थी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचे उपक्रम राबवले आहे. या उपक्रमांविषयी रेनिओ फार्माचे संचालक अमित पटनी यांनी नागपुरात आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं की
2: प्रधानमंत्री जी ने एक निर्णय लिया था कुछ साल पहले कि हमको सेल्फ रिलायंट होना है. मेड इन इंडिया कैंपेन जो चालू की थी, मैन्युफैक्चरिंग इन इंडिया, ताकि वी डोंट रिलाय ऑन अदर कंट्रीज, उसके लिए उनने स्कीम और योजना निकाली थी PLI स्कीम फॉर मैन्युफैक्चरिंग कंपनीज. उससे काफी अच्छा प्रभाव रहा है. काफी लोगों ने उसका स्कीम को यूज करके यहाँ पर मैन्युफैक्चरिंग इंक्रीज किया इंडिया में, और हमारे लिए भी बहुत अच्छा रहा है फार्मास्यूटिकल इंडस्ट्री के लिए, क्योंकि काफ़ी जो प्रोडक्ट्स चाइना में बन रहे थे अभी वो इंडिया में बनते हैं और दूसरे सेक्टर्स भी सेल्फ रिलायंट हो गए हैं.
1: नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेफ विष्णू मनोहर 7 जून रोजी 3,000 किलो तर्री पोहे तयार करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जागतिक पोहे दिनानिमित्त बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्यांचं सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार असून महाचायतर्फे मोफत चहाही दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड स्पोर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोवा इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा गोवा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील प्रतिभावान तिरंदाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात लॉयड स्पोर्ट्स अकादमीची दिया बॅनर्जी हिनं 21 वर्षांखालील गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक तसंच आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. तसंच आदित्य नायगमकर यानं 18 वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकलंय. जागतिक सायकल दिनानिमित्त आज पोलीस विभागाच्या वतीनं गडचिरोली शहरात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 हून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि

0: विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. हवामान. आगामी 5 जूनपर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून उद्या वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात घडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2वा कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

सुखी संसार या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होऊच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्त्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांचं स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोकं करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरले आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री MN छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 काय झालं की बिल्डी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरुचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री IM कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात

0: आकार झाला. 1971 मध्ये शाळेचे स्थलांतर बीडीडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेसंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
1: छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
0: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
1: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
0: शाळेचा कार्यभार म्हणजे आमच्या शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
1: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
0: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
1: अच्छा.
0: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझेक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं.
1: अच्छा.
0: स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात. आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
1: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
0: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये असे आपले ख्रिसमसचे जे नाताळ सणांचे जे गीत आहेत ती गीतं गातात.
1: अरे
0: म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं हे मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
1: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
0: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
1: संगीत
0: शिक्षक तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
1: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
0: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहेच त्यांना.
1: हा. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
0: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
1: अच्छा.
0: येथे दिव्यांग मुली पण आहेत पण त्या कशा डेस्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्को म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSC 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
1: अरे वा, खूप छान.
0: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
1: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी
0: हो
1: मदत करत असते.
0: जुडो जिमनॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
1: अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
0: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेत

0: त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे, आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचं त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
1: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे, आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
0: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झालेत, मग जरी दिव्यांग असले तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं, पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे. मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
1: अच्छा मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
0: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र हे 4 विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात. आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं, मग 50 मार्काचंच अंकगणित असतं. आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या 2 विषयात चांगले पारंगत होतात. चांगला शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगला पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे, त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
1: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
0: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
1: अच्छा.
0: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात, पण हे फक्त 1ली ते 9वी पर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर, पण काय होतं बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो, मग तो पेपर लेखनिक लिहितात. विद्यार्थी आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
1: अच्छा.
0: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी आपल्या मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो, म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
1: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
0: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात. आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
1: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
0: हा.
1: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
0: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
1: अच्छा.
0: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात. आणि हा, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
1: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात.

0: नाही तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: हां, म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते.
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: हां, आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात ते मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटीची आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हां, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ती दिसूनच येते. शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाईल की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे, कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर, खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं, गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळे गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलं की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
1: अच्छा.
0: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारलाय. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्य दृष्टी आहे यामधून इथे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
1: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
1: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
1: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडई आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी

केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ. G. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSEनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश
राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

0: मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे, 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचा आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही परसेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहेत. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये, ती आता 521

गावॉट ची झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW वर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटर वर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा, आता 2700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे, आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईन मध्ये 7,400 प्रोजेक्ट जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट ह्याच्यात मॉनिटर होतात, आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वाया सेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात, आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेज मध्ये, मेट्रोज मध्ये, पोर्ट्स मध्ये आणि एअरपोर्ट्स मध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 नंतर, त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ऍक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते, त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 नंतर जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. लँड ऍक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेज मध्ये, ते सगळे खूप एक्सपिरायड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट. आणि हे सगळे 7,400 प्रोजेक्ट जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBI गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत, म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.

0: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्स घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माइलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
0: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक

ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: सर्व कास्तकार बंधू आणि भगिनींचा आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपण सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे बुधवार 3 जून 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पशुजगत मालिका. या अंतर्गत गाई म्हशीतील ऋतुचक्राचे नियमन आणि कृत्रिम रेतन याविषयी माहिती जाणून घेऊया डॉक्टर मनोज पाटील यांच्याकडून, त्यांनी दिलेल्या त्यांच्या या मुलाखतीतून. कास्तकार बंधूंनो नमस्कार. गाई म्हशीतील ऋतुचक्राचे नियमन आणि कृत्रिम रेतन याविषयीची माहिती आज आपण आजच्या या कार्यक्रमात जाणून घेणार आहात आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथले प्राध्यापक प्रजनन शास्त्र विभागातले डॉक्टर मनोज पाटील सर यांना. सर, आपलं आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, गाई आणि म्हशीतील वांझपणा म्हणजे काय? मग
1: गाई आणि म्हशीमध्ये ऋतुचक्र जे असतं, ज्याला आपण ईस्टर्स सायकल म्हणतो, ते ऋतुचक्र किंवा माझावर येण्याचा जो वेळ असतो त्या वेळामध्ये दर 21 दिवसांनी ती गाय किंवा म्हैस पुन्हा माझावर आली पाहिजे. परंतु ज्या वांझ गाई असतात त्या गायींमध्ये असं ऋतुचक्र किंवा ईस्टर्स सायकल ही आढळून येत नाही आणि अशा गायी ज्या असतात किंवा म्हशी असतात ह्या गायी कुठलेही माझाची लक्षणं न दाखवता आपल्याला त्या ठिकाणी त्यांना पाळावं लागतं. अशा वांझ गायी ज्या असतात त्यांच्यामध्ये दुग्ध उत्पादन हळूहळू कमी होतं व अशी गाय पुढे जाऊन आपण तिला भाकड गाय म्हणतो, जी गाय कुठल्याही प्रकारचं दूध देखील देत नाही व त्याचप्रमाणे त्या गायीमध्ये गर्भधारणा देखील झालेली नसते, अशा गायींना आपण वांझ गाय असं म्हणतो.
0: अच्छा, आता मग या वांझपणाचं प्रमुख कारण काय, याची कारणे काय काय?
1: या वांझ गाई ज्या असतात, गाई व म्हशींमध्ये जो वांझपणा येतो त्याचं एक मुख्य कारण असतं की त्या गाईमध्ये ऊर्जेचा अभाव असतो, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आपण त्याला म्हणतो, की जनावर विल्यानंतर त्या दुधाचे प्रमाण वाढते परंतु त्या प्रमाणात त्याला पोषक आहार हा आपल्या पशुपालकांकडून दिला जात नाही, अशामुळे त्या जनावरांमध्ये ऊर्जेचा अभाव निर्माण होते. असा ऊर्जेचा अभाव निर्माण झाल्यामुळे काय होतं की ते जनावरांच्या पुनरुत्पादनासाठी किंवा ईस्टर्स सायकलसाठी किंवा त्याला आपण माझाची लक्षणे म्हणतो त्याकरता जी संप्रेरकं तयार व्हायला पाहिजेत ती संप्रेरकं हॉर्मोन्स तयार होत नाही व अशा गाई मग त्याप्रमाणे आपल्याला माझाची कुठली लक्षणं दाखवत नाही व अशा गाईंना आपण ऊर्जेचा अभाव असल्यास त्या ऊर्जेचा अभावातला आपल्याला त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट किंवा उपचार करणे आपल्यासाठी गरजेचे असते. त्याचप्रमाणे ज्या गाई अधिक दुग्ध उत्पादन देतात, उदाहरणार्थ जशी होलस्टेन फ्रिशियन गाय किंवा जर्सी गाय, तर अशा गाईंमध्ये दुग्ध उत्पादन क्षमता ही 25-30 लिटर साधारणतः एक ॲव्हरेजला असते. अशा गाईंमध्ये ऊर्जेचा जो स्तोत शरीरामध्ये असतो तो कमी असतो व जो आपण पशुपालक जे खाऊ घालतो त्यातून जी एनर्जी त्या गाईला भेटते, ऊर्जा भेटते, ती गाय आपल्या दुग्ध उत्पादनासाठी मेंटेन करते परंतु ती पुनरुत्पादनासाठी असे संप्रेरक तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे अधिक दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायींमध्ये देखील हे वांझपणाची लक्षणं आपल्यास दिसून येतात. त्याचप्रमाणे हवामान आणि उष्णतेचा ताण यामुळे देखील जनावरांमधील माझाची लक्षणे दिसून येत नाही व असे जनावर माझावर येत नाही. मुख्यत्वे म्हशींमध्ये उन्हाळ्यामध्ये हा त्रास जास्त आढळतो कारण उष्णतेमुळे संप्रेरकाचे संतुलन त्या म्हशीच्या शरीरातील संप्रेरकाचे संतुलन बिघडते व अशी

0: माझाची लक्षणे कुठली दाखवत नाही. अतिशय जास्त कृमी किंवा जंताचा प्रादुर्भाव असेल आणि पोटात जंत असल्यास त्या गाई व म्हशींमध्ये देखील अन्नातील पोषण द्रव्य जे शोषून घेतले जातात त्या प्रकाराला थोडं खीळ बसते व असे जनावर आपल्याला कुठलाही मांस दाखवता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या वयात आलेल्या गायी असतात किंवा म्हशी असतात किंवा काही आजार असेल तर अशा गायी व म्हशीमध्ये देखील माझाची कुठली लक्षणं दिसत नाही व असे जनावर आपण वान जनावर म्हणून आपण त्या ठिकाणी विचार करतो.
1: सर, या वांझपणाची लक्षणे कशी ओळखावी?
0: वांझपणाच्या लक्षणात सगळ्यात मुख्य लक्षण असतं की अशी गाय माझावर येत नाही, म्हैस माझावर येत नाही. व ज्या वेळेला ती गाय विते किंवा म्हैस विते तर गाय व म्हैस विल्यानंतर तिने 60 ते 90 दिवसामध्ये पुन्हा गर्भधारणा केली असली पाहिजे. त्याकरता त्या गाईचे व म्हशीचे गर्भाशय जे असतात ते व्याल्यानंतर गर्भाशय जे असते ते पुनर आपल्या स्थानावर पुनर्स्थापित होते व अशी गाय व म्हैस 60 ते 90 दिवसामध्ये गाभण होण्यासाठी 45 ते 15 दिवसात माझाची लक्षणं दाखवतं. व माझाची लक्षणं पहिल्या माझाला आपण जनावराला किंवा लावलं कृत्रिम रेतन करून घेतलं तर अशी जनावरं जी असतात ती 60 ते 90 दिवसामध्ये आपण त्यांना तपासणी करून त्यांना ते गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे आपण तपासत असतो. परंतु ज्या गायी व म्हशी माझावर येत नाही अशांमध्ये हा गर्भधारणा कालावधी लांबतो व त्याच्यामुळे त्या जनावराचं जे आर्थिक गणित असतं जे पशुपालकाचं ते देखील बिघडतं. त्याचप्रमाणे जनावर शांत राहतं, ओरडत नाही किंवा इतर जनावरांवर उड्या मारत नाही. आम्ही ज्यावेळेस पशुवैद्यक गुरुद्वारामध्ये हात टाकून त्या गायीचे किंवा म्हशीचे गर्भाशय तपासतो त्यावेळेला बीजांडावरती कुठल्याही प्रकारचं फॉलिकल किंवा ज्याला बीजकोश आपण म्हणू शकतो हे तिथं उपस्थित नसतं. त्याचप्रमाणे कॉर्पस ल्युटियम किंवा पीतग्रंथी जी असते ती देखील त्या ठिकाणी उपलब्ध नसते आणि ते जे बीजांड असतं ते कडक आणि गुळगुळीत झालेलं असतं. त्याला आम्ही स्मूथ आणि इनॅक्टिव्ह ओव्हरी असं म्हणतो.
1: सर, मग यासाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय कोणते अवलंबायला पाहिजे आमच्या कास्तकार बांधवांनी?
0: यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्या आहारातील बदल जनावरांच्या केला गेला पाहिजे. गाई व म्हशीच्या आहारामध्ये पोषक द्रव्य असलेली आहार आपण दुधातील जनावरांना किंवा भाकड गायींना थोडं दिलं पाहिजे. त्यांच्या शरीराच्या वजनानुसार त्यांना 2 किलो कमीत कमी 2 किलो हे जे कॉन्सन्ट्रेट मिक्सचर असतं ते त्यांच्या शरीराच्या एनर्जी प्रोडक्ट तयार करण्यासाठी व त्या बॉडीच्या मेंटेनन्ससाठी देणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपण सर्वात मोठी चूक जी सर्वसामान्य पशुपालक करतो ती म्हणजे खनिज मिश्रणाचा अभाव आपल्या खाद्यामध्ये असतो. या खनिज मिश्रण किंवा त्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो ते कमीत कमी 50 ते 100 ग्रॅम रोज आपल्या जनावराला दिलं पाहिजे. ते जनावर दुधात असो, गाभण असो, खाली असो, गाभण नसो किंवा ते कालवड असो किंवा बच्च असो यांच्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये हे खनिज मिश्रण आपचा अंतर्भाव आपण केला गेला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी जर का मिनरल मिक्सचर किंवा खनिज द्रव्याचा आहारात उपस्थित नसतील तर अशा जनावरांमध्ये मिनरल्स किंवा खनिजांची कमतरता निर्माण होऊन असे जनावर आपल्याला माझावर न येता वांझपणामध्ये जातात. त्यामुळे मिनरल मिक्सचरचा जो अंतर्भाव त्या जनावराच्या खाद्यात केला गेला पाहिजे तो 50 ते 100 ग्रॅम प्रति जनावर या हिशोबाने त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे संतुलित चारा, हिरवा आणि सुका चारा योग्य प्रमाणात आपण आपल्या जनावराला दिलं पाहिजे. जनावर व्याल्यानंतर त्या जनावराच्या आहारात ऊर्जेचा पुरवठा किती जास्त वाढवता येईल त्यावर आपण त्याच्या दुग्ध उत्पादनाच्या प्रमाणामध्ये विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण वैद्यकीय ट्रीटमेंट जर जे आम्ही म्हणतो पशुवैद्यकीय उपचार त्या उपचारांमध्ये जंत निर्मूलनासाठी आपण त्या जनावराला जंताचे औषध देणे आवश्यक असते. त्यानंतर आपण अशा जनावरांमध्ये जर का बॉडी कंडिशन स्कोर म्हणजे जनावराच्या शरीराचं जो मूल्यांकन असतं ते जर का 2.5 ते 3.5 दरम्यान असेल तर अशा जनावरांमध्ये आपण ऋतुचक्राचे म्हणजेच माझाचे नियमन संप्रेरकाच्या साह्याने करू शकतो. त्याच्याकरता आपल्याला प्रोस्टॅग्लँडिन F2α किंवा प्रोजेस्ट्रॉन यासारखे संप्रेरक वापरणे एक अंतर्भाव करून त्याचा वापरता येतो. जी आपण व्यवस्थापन आपल्या जनावरांचं करत असतो त्या व्यवस्थापनामध्ये त्या जनावरांना थंड वातावरणात ठेवणे, त्यांच्या अंगावर पाणी मारणे किंवा गोठ्यामध्ये पंखे लावणे ह्या गोष्टींचा देखील अंतर्भाव आपल्याला त्यांच्या व्यवस्थापनामध्ये करायला पाहिजे. जर जनावर नियमित गाभण राहून वेळेवर माझावर यावे असे वाटत असेल तर विल्यानंतर पहिल्या 2 महिन्यातच त्याच्या आरोग्याकडे व त्याच्या आहाराकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
1: सर, मग गायी आणि म्हशीतील ऋतुचक्राचं नियमन याविषयी आपण काय सांगाल?
0: ऋतुचक्राचे नियमन किंवा इस्ट्रस सायकल सिंक्रोनायझेशन याच्यामध्ये आपण काय करतो की काही औषधे व हॉर्मोन्स संप्रेरके याचा वापर करून एका कळपामध्ये जर का 10 गायी असतील तर 10 च्या 10 गाभण नसलेल्या गायींमध्ये आपण संप्रेरकाचा वापर करून त्यांना आपल्याला ज्या वेळेला त्या माझावर आल्या पाहिजे त्याप्रमाणे त्यांचे नियमन करून

0: सर्व गायींमध्ये माजाचे संक्रमीकरण करू शकतो व अशा गायी आपल्याला ज्या दिवशी माजावर पाहिजे गाय त्याप्रमाणे त्या दिवशी त्या गायी माजावर येतात. सर्वसाधारणपणे याच्या फायद्यांमध्ये सर्व जनावरं एकाच वेळेला माजावर येतात, त्यानंतर आपल्याला त्या जनावरांमध्ये कृत्रिम रेतनाचे नियोजन करणे सोपे होते. एकाच वेळी दुग्ध उत्पादनाचे वेत मिळाल्यामुळे वासरांचे व्यवस्थापन सुलभ होते व आपल्याला दुधाची आवश्यकता जास्त असणाऱ्या कालावधीत अधिक दुग्ध उत्पादन निर्माण करून त्याला त्यानुसार आपल्या मार्केटमध्ये विकता येते. त्याचप्रमाणे ज्या गायी व म्हशींमध्ये मुख्यत्वे करून म्हशींमध्ये मुका माज असतो अशा त्या मुका माजाची लक्षणे ओळखणे हे एक मोठं काम असतं, थोडी अवघड काम असतं. अशा वेळेस ऋतुचक्राच्या नियमनामुळे हा मुका माजाचा देखील प्रॉब्लेम जो आहे तो आपण ऍड्रेस करू शकतो. यामध्ये आपण सर्वसाधारणपणे गुरुद्वारा हात टाकून पशुवैद्यक जो असतो, तज्ज्ञ पशुवैद्यक, तो त्या गर्भाशयाचं मूल्यांकन करतो. गर्भाशयाचा टोन कसा आहे, गर्भाशय कुठल्या स्थितीत आहे, सुप्तावस्थेत आहे का ऍक्टिव्ह अवस्थेत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या बीजांडावरती बीजकोश आहेत किंवा पीतग्रंथी किंवा कॉर्पसल्युटियम आपण ज्याला म्हणतो ते आहे का हे आपण त्या ठिकाणी तपासतो. जर त्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये बीजांडावरती बीजकोश असतील किंवा पीतग्रंथी असेल तर अशा गायींना आपण प्रोस्टाग्लँडिन एफ टू अल्फा नावाचं जे संप्रेरक येतं ते संप्रेरक मांसपेशीमध्ये 2 ml त्या ठिकाणी टोचू शकतो. परंतु हे संप्रेरक जे असतं ते अतिशय घातक देखील असतं. ज्या जनावरांमध्ये गाभण गर्भधारणा झालेली आहे अशा जनावरांना जर का चुकून जरी हे लागलं तरी त्या जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे आपल्या तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून प्रथम आपण आपले जनावर तपासून घेऊन त्यानंतर या अशा संप्रेरकाचा वापर त्या ठिकाणी ऋतुचक्राच्या नियमनासाठी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी ओबीसिंग प्रोटोकॉल नावाचा जो प्रोटोकॉल येतो त्याला सर्वसाधारणपणे प्रोटोकॉल किंवा जीपीजी प्रोटोकॉल म्हणतात. त्याच्यामध्ये जीएनआरएचचे इंजेक्शन आपण 0व्या दिवशी देतो, 7व्या दिवशी प्रोस्टाग्लँडिन एफ टू अल्फाचे इंजेक्शन देतो व 9व्या दिवशी पुन्हा आपण त्या ठिकाणी जीएनआरएचच्या संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन त्या गायीला माजावर आल्यावर त्यामध्ये कृत्रिम रेतन करत असतो.
1: सर मग गायी आणि म्हशीतील कृत्रिम रेतन म्हणजे काय?
0: गाई व म्हशीमध्ये आपण जे कृत्रिम रेतन करतो याला आपण जे नैसर्गिक फलन प्रक्रिया असते त्यामध्ये एखादा वळू किंवा गोरा त्या ठिकाणी त्या गाईवर वादाच्या एक ठराविक अवस्थेमध्ये त्याच्यावरती क्रॉस होऊन त्या ठिकाणी गर्भधारणा होत असते. परंतु या पद्धतीमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यामध्ये की आपण ज्या गाईला किंवा म्हशीला नैसर्गिक फलनाद्वारे फलवल्यास त्या गायीमध्ये जे गर्भाशयाचे विविध आजार असतात किंवा संसर्गजन्य आजार असतात, उदाहरणार्थ ब्रुसेलोसिस, हे असे आजार पसरवण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे जो उच्च प्रतीचा वंशावळीचा आपल्याकडे बुल असतो, ब्रिडिंग बुल असतो, अशा ब्रिडिंग बुलचा योग्य प्रमाणे वापर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कृत्रिम रेतन करून त्याचं वीर्य संकलन करून त्या संकलित वीर्याचा वापर आपण कृत्रिम रेतनासाठी करू शकतो. हे संकलित केलेलं वीर्य आपण प्रयोगशाळेमध्ये संकलित करतो व त्याला द्रवनत्र पात्रामध्ये ठेवून अतिशीत नत्रामध्ये त्याची आपण स्टोरेज करतो व ज्यावेळेला गाय व म्हैस माजावर येते त्यावेळेला माजाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये त्याला आपण स्टँडिंग इस्ट्रस म्हणतो त्या अवस्थेमध्ये आपण हे गोठित वीर्य जे असते ते पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून थॉईंग करून त्याचं गर्भाशयाच्या आतमध्ये आपण ते वीर्य सोडत असतो. यामुळे गर्भधारणा जी असते ती आर्टिफिशियल किंवा कृत्रिम रीतीने होते व त्यामध्ये जो उच्च वंशावळीचा बूल असतो, जो ब्रिडिंग बूल असतो, त्या वळूचे वापर आपण एका मोठ्या प्रमाणावर करून जनावरांमध्ये आपण अनुवांशिक सुधारणा देखील करू शकतो.
1: लिंग निर्धारित वीर्य म्हणजे काय असतं?
0: मागच्या 8 ते 10 वर्षापासून भारतामध्ये देखील लिंग निर्धारित वीर्याची उपलब्धता झालेली आहे व भारतामध्ये हे लिंग वीर्य निर्धारित वीर्य जे आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असलेला जो शुक्राणू असतो त्या शुक्राणूच्या बेसिसवरती त्या वीर्याची गणना केली जाते. एक्स असलेला शुक्राणू वेगळा केला जातो व वाय असलेला शुक्राणू वेगळा केला जातो. तो अशा एक्स असलेला जो शुक्राणू असतो त्याद्वारे आपण जर का कृत्रिम रेतन केलं तर आपल्यास कालवडच होणार याची 99% एक गॅरंटी असते त्या ठिकाणी व अशामुळे आपल्याला जे अनावश्यक वळू किंवा जे नर वासरे तयार होतात याच्यापासून आपल्याला सुटका होते व फक्त लिंग निर्धारित वीर्याचा वापर केल्यामुळे फक्त कालवडी तर निर्माण होऊन आपला जो खर्च व्यवस्थापनावरचा खाद्यावरचा खर्च जो असतो तो वाचेल व आपले पशुधन योग्य आहार व व्यवस्थापनाद्वारे आपण चांगल्या रीतीने पाळू शकतो.
1: एक शेवटचा प्रश्न असा राहील की सर मग कृत्रिम रेतनाची योग्य वेळ कशी ओळखावी?
0: कृत्रिम रेतनासाठी आपणास गायीने किंवा म्हशीने माजाची लक्षणं दाखवली सकाळी, समजा त्या गायीने किंवा म्हशीने माजाची लक्षणं दाखवली तर त्या दिवशी संध्याकाळी आपण त्यांना कृत्रिम रेतन करतो व संध्याकाळी दाखवली तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कृत्रिम रेतन करतो. या व्यतिरिक्त

0: तर आपण कुठलाही त्याच्यामध्ये जास्त वेळ न वाया घालवतात गाय किंवा म्हैस माजावर आली तेव्हापासून 12 तासाच्या अंतराने आपण तिला कृत्रिमरेतन करून घेतलं पाहिजे. अन्यथा आपली गाईला आपण जर का उशिरा कृत्रिमरेतन करून घेतले किंवा लवकर कृत्रिमरेतन करून घेतले तर आपणास त्या गाईमध्ये गर्भधारणा झालेली आढळून येणार नाही.
1: तर गाई म्हशीतील ऋतुचक्राचे नियमन आणि कृत्रिमरेतन याविषयी सर आपण खूप महत्वपूर्ण माहिती इथे दिली. आपण आपल्या वेळ काढून इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण पशुजगत या मालिकेअंतर्गत गाई म्हशीतील ऋतुचक्राचे नियमन आणि कृत्रिम रेतन याविषयी डॉक्टर मनोज पाटील यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, यानंतर आता ऐकूया हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा पहिला भाग. आज शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं आहे तज्ज्ञ हेमंत चव्हाण यांनी.
2: हॅलो अन्नदाता.
1: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, हॅलो अन्नदाता या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रमात आज आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत नॅचरल फार्मिंग एक्सपर्ट हेमंत चव्हाण सर इथे उपस्थित आहेत. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद. आकाशवाणीचं सुद्धा धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
1: चव्हाण सर, आम्हाला या नॅचरल फार्मिंग बद्दल किंवा आमच्या शेतकरी बांधवांना याच्याबद्दल काय सांगाल?
3: सध्या जे दिवस आपण बघतोय मागच्या एक वर्षापासून युद्धाचा सावट आहे, त्याच्यामुळं रासायनिक खतं म्हणा किंवा रासायनिक कीटकनाशकं म्हणा याचा जो परिणाम किंवा याची जी आवक आहे किंवा शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची जी स्थिती आहे ही अनिश्चित आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं कमीत कमी शेतकऱ्यांनी आता तरी सुद्धा आपल्या निविष्ठा ज्या आहेत त्या निविष्ठा आपल्या शेतातच तयार कराव्या. जे काही संसाधनं आपल्या शेतात उपलब्ध आहेत तर ते शेतीतला खर्च आपल्याला कमी करून आपल्याला ही जीवसृष्टी कशी वाचवता येईल, हे निसर्ग कसं आपल्याला वाचवता येईल त्याच्यावर विचार करण्याची गरज ही आता आलेली आहे. त्याच्यामुळं निश्चितच की जेव्हा रासायनिक खताचा वापर वाढेल त्याच्या किमती वाढलेल्या आहेत, आपल्या शेतकऱ्यांच्या रेटी म्हणजे आपल्याला दिसतंय की खर्च शेतीचा जो आहे तो खर्च खूप वाढलेला आहे. आणि हा खर्च कमी करण्यासाठी आपण वेगवेगळी जे संसाधनं आपल्या शेतीतच जे असतात की जसं गाईचं शेण आहे आपण जीवामृत तयार करून वापरू शकतो. जीवामृतामध्ये काय असतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत त्याला आपण मल्टिप्लाय करतो आणि ते एकरी 200 लिटर आपण टाकत असतो. तर बॅक्टेरिया वाढवल्यामुळे जमिनीची सुधारणा सुद्धा होते, जमिनीचा पोत सुधारतो, वेगवेगळ्या जीव घटकाची निर्मिती होते, मुख्य म्हणजे गांडुळाची निर्मिती होते. आणि ही जी गांडुळं असतात ती जमिनीतील जी माती आहे ती खालची वर करतात. संपृक्त किंवा चांगल्या प्रतीची माती जी आहे ते खाऊन त्यांची विष्ठा ते मुळाजवळ सोडतात झाडाच्या आणि जमिनीला सच्छिद्र करतात. म्हणजे जे पावसाचं पडणारं जे पाणी आहे ते पाणी जमिनीत मुरतं. आत्ताच्या घडीला आपल्याला काय दिसतं चित्र की आपण रासायनिक खताचा वापर केला, जमीन टणक झाली आहे आणि वर पडलेला पाऊस हा सरळ निघून जातो नदी नाल्यामध्ये आणि ते जमिनीत मुरत नाही. म्हणून आपल्याला ही सुद्धा स्थिती आलेली आहे की पाण्याची टंचाई आपल्याला भासवत आहे. तर जेवढं तुम्ही निसर्गाशी प्रामाणिक राहाल आणि नैसर्गिक पद्धतीनं जेवढं काम कराल तेवढीच आपली ही शेती जी आहे ती सुजलाम सुफलाम होईल. शेती तर होईल पण मानवी जीवन सुद्धा याच्यामुळे. माणसाला जी इम्युनिटी पाहिजे, प्रतिकारक शक्ती आहे, तर नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं जे अन्न त्याद्वारे आपल्या माणसाची सुद्धा प्रतिकारक शक्ती आणि माणसाचं आयुष्य हे सुद्धा वाढायस मदत होते असं माझं मत.
1: बरोबर सर, अगदी बरोबर. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमातला घेऊया हा पहिला कॉल. हॅलो.
4: हॅलो.
1: नमस्कार सर, आपलं आजच्या आपल्या हॅलो अन्नदाता या फोन इन कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आपलं पूर्ण नाव सांगा.
4: माझं नाव अविनाश गुल्लाणे. माझं मी नैसर्गिक शेतीचा पुरस्कर्ता आहे. नैसर्गिक शेतीमध्ये मला रुची भरपूर आहे.
1: आपलं गाव कुठलं म्हटलं?
4: माझं गाव पार्श्वनी जवळ आहे, नवेगाव खैरी म्हणून.
1: अच्छा, आपल्याकडे किती एकर शेती आहे?
4: इथे माझी 13 एकर शेती

0: आहे.
1: एकर शेती. तर मग सर याच्यात आपण मुख्य पीक म्हणून काय काय घेता?
0: मुख्य पीक मध्ये जसं तूर आहे, गहू आहे आणि बगीचा आहे छोटा म्हणजे फ्रूट याच्यामधला, आणि फळबाग आहे म्हणजे भाजीपाला पीक घेतो मी जास्त.
1: अच्छा, आणि मग तुम्ही शेती कोणत्या पद्धतीची करता?
0: माझी नैसर्गिक शेतीची मॅक्झिमम नैसर्गिक शेतीच करतो मी.
1: अच्छा अच्छा
0: पूर्ण नैसर्गिक शेतीच.
1: तर आज आपल्यासोबत हेमंत चव्हाण सर इथे उपस्थित आहेत. आपल्याला आपल्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. विचार
0: सरांना मला हे विचारायचं की शेतीतलं नॅचरल पद्धतीने तण व्यवस्थापन खूप कठीण जातं, तर तण व्यवस्थापनासाठी काही अजून मार्ग असतील तर मला त्यावर मार्गदर्शन करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
2: ठीक आहे अविनाशजी, खूप महत्वाचा प्रश्न विचारला. सगळ्या शेतकऱ्यांना हा जो आहे तणाचा प्रश्न हा खूप भेडसावतो आहे आणि

0: चा प्रश्न हा खूप भेडसावतोय आणि नैसर्गिक शेतीमध्ये आपण जेव्हा आपण काम करतो तेव्हा तण हे सगळ्यात मोठं आपला म्हणजे त्रासदायक ठरतं. तर तण काढताना म्हणजे पहिला विचार असा आहे की जेव्हा आपण कोणतंही पीक लावतो आणि पीक लावल्यानंतर पहिलं जे तण निघतं तर पहिलं तण हे जवळपास 1-2 इंच 4 इंच या पद्धतीनं राहतं. त्यावेळेस जर पावसाळ्यात जेव्हा केव्हा आपल्याला ते सवड मिळाली पावसाची त्यावेळेस एकतर त्याला वखरवाई करून घ्यावी म्हणजे बाळनिंदन जे म्हणतो आपण बाळनिंदन हे बाळनिंदन आपल्याला करून मग जवळपास 1-1.25 महिन्याचा रिझल्ट त्याचा आपल्याला येऊ शकतो. म्हणजे आपल्या मुख्य पिकाची वाढ झपाट्यानं होते आणि हे तण मग त्यावेळेस राहत नाही. म्हणजे बाळनिंदन करणं गरजेचं आहे. मग ते बाळनिंदन मजुराकडून करून घेणे किंवा मग तण आपण काय करतो तण खूप मोठं होऊ देतो आणि मग मजूर लावतो. आता तण लहान असताना जर आपण मजूर लावून तर ते पटपट काम होतं म्हणजे समजा. तर त्यामुळं ते एक महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे एकतर आच्छादन करणं. आता आच्छादन करणं जेवढा काडी कचरा जसा फळबाग असेल आपल्याकडं तर फळबागेमध्ये आपण विविध प्रकारचे जे काडी कचरा वगैरे जेवढं आहे त्याचं जेवढं आपण आच्छादन करू तर त्या आच्छादन असल्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही तणाला आणि त्याच्यामुळे ते तण दाबल्या जातं. आणि दुसरं म्हणजे काय होतं की हे जे आच्छादन आपण काडी कचऱ्याचं वाळलेल्या पाल्यापाचं करतो तर त्याच्यामुळं ते कालांतरानं ते कुजत कुजतं आणि आपलं खतात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे असा हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार जो आहे की आपण तणाला समजा गोमूत्र जे आहे गोमूत्र जर तो आपल्याकडे उपलब्ध असेल तर गोमूत्राची फवारणी जी आहे ती डायरेक्ट तणावर करावी पण मुख्य पिकावर ते येता कामा नये. कारण गोमूत्र हे थोडंसं ॲसिडिक असतं आणि ॲसिडिक असल्यामुळे पानं जळतात तणाची. तर हा प्रयोग तुम्ही करून अवश्य पाहावा. आणि गोमूत्राची फवारणी जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केली कोऱ्या गोमूत्राची म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे काहीही मिक्स न करता तर त्याच्याने सुद्धा आपलं नियंत्रण होऊ शकतं. हो तर असं ह्या 3 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. याच्यापैकी जेव्हा तुम्हाला ह्या 3 पैकी जे काही जमेल ते आपण करून निश्चितच पाहावे याचे रिझल्ट तुम्हाला येतील.
1: धन्यवाद गुल्लानेजी. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. नागपूर आकाशवाणीत कॉल केल्याबद्दल धन्यवाद. आपलं पूर्ण नाव सांगा.
2: श्रावण किशोरजी चालखोर.
1: अच्छा, आपलं गाव कुठलं आहे?
2: माझं वरोडा, नागपूर.
1: नागपूर. श्रावणजी, आजच्या आपल्या हॅलो अन्नदाता या फोन इन कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे शेती किती एकर आहे?
2: आमच्याकडे सर 30 एकर शेती आहे.
1: आणि मुख्य पीक म्हणून काय घेता तुम्ही?
2: मुख्य पीक भाजीपाला लागवड आणि हळद वगैरे सर.
1: अच्छा अच्छा. आणि कोणत्या पद्धतीची शेती करता तुम्ही?
2: सेंद्रिय पद्धतीने.
1: सेंद्रिय. तर आज आपल्यासोबत हेमंत चव्हाण सर इथे उपस्थित आहेत. आपल्याला आपल्या शेतीबद्दल काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर आपण त्यांना विचारू शकता. विचारा.
0: नमस्कार. विचारा श्रावणजी.
2: प्रश्न असा आहे सर माझा की सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड कशी करायची आणि त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो का, घेतल्यास कशा पद्धतीने?
0: बर बर, खूप चांगला प्रश्न आहे. आता हळदीची लागवड सुरू होणार आहे आणि हळदीची लागवड सुरू करताना जर आपल्याकडे पाण्याचं व्यवस्थापन जर असेल तर हा जो पंधरवाडा आहे जूनचा या पंधरवाड्यात आपण लागवड करू शकतो. आता जेवढी हळदीचे गट्टू असतील किंवा फिंगर्स असतील त्याच्यावर जर तुम्हाला कोंब दिसत असतील येताना तर ही कोंब जी आहे तर म्हणजे ती सुरुवात झालेली आहे त्याची जर्मिनेशनची असं समजायचं. आता पहिला मुद्दा येतो की याला तयारी कशी करायची. तर एक साधारणतः 2 फुटाचे बेड तयार करायचे आणि 2 फुटाचे बेड तयार केल्यानंतर 1 बाय 1 फुटावर याची लागवड करायची असते हळदीची. 1 फुटावर लागवड केल्या त्यापूर्वी आपल्याला बीजसंस्कार करावे लागतात. आता बीजसंस्कारमध्ये आपण काय करतो की त्याच्यामध्ये आपण 50 लिटरचा ड्रम घेतो आणि त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी घेतो. त्या 20 लिटर पाण्यामध्ये 3 किलो गाईचं शेण घेतो, गावरान गाईचं शेण घेतो. ते आपल्याला सुती कापडामध्ये बांधून ठेवावं लागतं आणि त्याला तरंगत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 5 लिटर गोमूत्र टाकतो. यामध्ये आपण 50 ग्राम

0: खायचा चुना जो कळीचा चुना म्हणतो आपण, तो कळीचा चुना आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि याला 24 तास राहू देतो. म्हणजे हे द्रावण तयार व्हायला, हे बीजामृत याला आपण म्हणतो बीजामृत, हे बीजामृत तयार व्हायला आपल्याला 24 तास लागतात. आता हे एकदा तयार झालं की आपलं एक समजा कॅरेट आहे, 20 किलोचं कॅरेट आहे समजा, त्या कॅरेटमध्ये आपण हे हळदीचे कंद जे आहे ते भरून घेणे आणि त्याला 1 मिनिटाकरता डुबून ठेवणे ह्या द्रावणामध्ये. आता हे द्रावणात डुबवल्यानंतर दुसऱ्या मग त्याला सावलीत वाळवायचं आहे आपल्याला, आणि सावलीत वाळवून झाल्यानंतर मग 1 बाय 1 फुटावर, जसं आता 1 बाय 1 फुटावर अगोदर तुमच्याकडं घनजीवामृत तयार असेल तर घनजीवामृत तुम्ही अगोदर त्या खड्ड्यामध्ये टाका, त्याच्यानंतर हे कंद लावा आणि त्याच्यानंतर वर मातीनं झाकून टाका. या पद्धतीनं तुमची लागवड पूर्ण होईल. आणि आता राहिला प्रश्न, हळदीला सावली चांगली वाटते, सावलीत हळद चांगली येते, मग सावली तयार करण्याकरता आपल्याकडं 2 पर्याय आहे. एक तर म्हणजे एरंडीची झाडं मध्ये मध्ये 10-10 फुटावर लावणे, म्हणजे पहिला बेड आहे तुमचा, तर त्या पहिल्या बेडच्या सेंटरमध्ये 1-1 बी जर तुम्ही एरंडीचं लावलं तर त्याची छत्री तयार होते कालांतरानं, त्या एरंडी गावरानी एरंडीच्या बियाची, आणि त्याची सावली आपल्याला हळदीला मिळते. तर या पद्धतीनं एक तर शेड तयार करू शकतो. दुसरं आहे की 2 फुटाचे बेड आपण तयार केले तर पहिला बेड 2 फुटाचा, दुसरा बेड 2 फुटाचा, तिसरा बेड 2 फुटाचा, तर पहिल्या बेडवर 2-2 फुटावर तुरीचे बियाणं टाका उतारावर, बेडच्या उतारावर. म्हणजे पहिली लाईन तुमची होईल आणि त्या पहिल्या लाईननंतर दुसरा बेड सोडून द्यायचा, तिसरा बेड सोडून द्यायचा, चौथ्या बेडच्या पुन्हा उतारावर 2-2 फुटावर तुम्हाला तूर लावायची आहे. याच्याने काय होईल की हळदीचा कालावधी आणि तुरीचा कालावधी हा जवळपास सारखा येतो, आणि तुरीची सावली, तुरीच्या पानाची सावली, फांद्याची सावली ही जी आहे ती हळदीवर येते, त्याच्यामुळं हळदसुद्धा चांगली येते आणि तूरसुद्धा चांगली येते. तर या पद्धतीनं आपण या हळद लागवडीचं नियोजन या पावसाळ्यामध्ये आपण करू शकता. मला वाटतं आपलं शंकेचं निरसन झालं असेल. धन्यवाद.
1: धन्यवाद श्रावणजी, आज आपण आपल्या प्रश्नाचं निवारण आपल्या या कार्यक्रमात करून घेतलं. नागपूर आकाशवाणीत कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद सर.
1: तर हेमंत चव्हाण सर, खरंच खूप छान माहिती आपल्या आजच्या या हॅलो अन्नदाता या शेतीविषयक शंका समाधान फोन इन कार्यक्रमात कॉल केलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन आपण केलं, त्यांच्या प्रश्नांना त्यांची महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.
0: नमस्कार. आणि मी सुद्धा नागपूर आकाशवाणीचे खूप खूप आभार मानतो. जेवढ्या शेतकऱ्यांनी जे प्रश्न विचारले ते अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत त्यांना भेडसावणारे जे प्रश्न आहे हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विचारलं, त्या सगळ्या शेतकऱ्यांचे मी सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले सुद्धा, कारण आपला हा कार्यक्रम हा जी प्रसारित होण्याची जी वेळ असते ती सायंकाळी असते आणि शेतकरी वर्ग जो असतो तो निवांतपणे आपला कार्यक्रम हे ऐकू शकतात.
1: नक्कीच.
0: तर धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: हॅलो अन्नदाता.
1: कास्तकार बंधूंनो, आताच आपण हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा पहिला भाग ऐकलात. आज शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं होतं तज्ज्ञ हेमंत चव्हाण यांनी, सहभाग होता निहास लोखंडे यांचा आणि सादर करते होते सचिन लाडोळे. चला तर मंडळी, याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्या राजा. नमस्कार, शुभरात्री.

0: लोग कार चलाते हुए, टैक्सी में बैठे हुए रेडियो सुनते रहे, लोग छोटे छोटे ट्रांजिस्टर से रेडियो सुनते रहे, और उसने हमें घर घर पहुंचाया।
1: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट। आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू। आणि आता बातम्या विस्तारानं। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल। विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं।
2: एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया। एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल एटीएफ प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा। इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा।
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत। या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत। याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल। दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली। देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे। यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी, असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली। नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले। दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली। या सोहळ्याला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी

0: फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत आज या कार्यक्रमात ऐकूया. भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग ऐकले. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ॲट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, रात्रीचे 10:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश आहे 1 आणि द्रुत बंदिश आहे 3. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत राणे यांची. तर ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती.